103.3 FM ध्वनारींवर आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय दौर 7/1948 अर्थात आज दिनांक 28 जून 2026 सकाळी 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

मंगल प्रभात या कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांतर नांदगावकर यांचं भगीत. संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

अजित गडे यांच्या स्वरात आपण ऐकत होतात वीण दवणे यांची भक्तिरचना, संबद्ध केली ती नंदू होनप यांनी. कार्यक्रमात अनंतरय्या माणिक वर्मा यांच्या स्वरात ही भक्तिरचना.

पंडित शिवानंद पाटील यांच्या स्वरात आपण ऐकत होतात संत नामदेव महाराजांचा अभंग. संधीलं होतं प्रभाकर पंडित यांनी. कार्यक्रमात त्यानंतर या समूह स्वरात ही देशभक्ती रचना.

0: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाले आहेत. चिंतन या कार्यक्रमात एकदा शिक्षण याविषयी दिलीप सोलंकी यांचे विचार.
1: बायोले कमवाचं लुगडं घ्या, जीवाचं ताट मोळा, पण आपल्या लेकराही शिकवा. आता जर तुमचं एकरू शिकला नाही तर खटाऱ्याच्या बैलाले आव राहील, पण तुमच्या लेकरे नाही. ही शिकवण होती एका राणी निरक्षर दोन वर्ग न शिकलेल्या गाडगे बाबांची. स्वतः एकही वर्ग शिक्षण न घेणाऱ्या गाडगे बाबांना लोकांनी शिकावं असं का वाटतं? कारण शिक्षणाचं महत्व, प्रतिष्ठा आणि फायदे गाडगे बाबांना कधीही मिळाले नाहीत. परंतु शिक्षणाच्या अवी चार ओळी वाचता न आल्यानं काळातील समाजाच्या माणसाला की ढोर मेहनत करावी लागते याचा प्रत्यक्ष अनुभव गाडगे बाबांनी घेतला होता. अगर ज्ञान मिळाल्यानं काय तोटे होतात याचा जिवंत अनुभव गाडगे बाबांच्या पाठीशी होता. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, सर्व सामाजिक दुःखांचं मूळ विद्येत आहे ही महात्मा फुल्यांनी मातीच्या ममच्या कळवानं समाजापुढे मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजा संदेश देताना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देतात. या संदेशात शिका म्हणजे शिक्षण हा अग्रस्थानी संदेश आहे. या मालेतील सर्व महापुरुषांनी शिक्षणाचा संदेश दिला, परंतु गाडगेबा महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाच्या क्षेत्राचा विचार करताना आगवेगळं महत्व येतं. या तीन महापुरुषांनी स्वतः घेतलेल्या शिक्षणाची सरासरी चिंतन करण्यासारखी आहे. तिघांना शिक्षणातून जे चित्र अपेक्षित होतं त्या चित्राची चिंता करण्यासारखी स्थिती आज निर्माण झाली आहे. माणसं शिकतात, पदव्या प्राप्त करतात, पण त्यामुळं अहंकारही बाळगतात, पण शिकल्यासारखे आचार करताना सुद्धा दिसत नाही. शिक्षण जे वर्तबदल होय, शिक्षणानं वर्तनात बदल होत नसेल तर असं शिक्षण कुचकामी आहे. उल्लेखित केलेल्या तीनही महापुरुषांना अज्ञान, दारिद्र्य, शोषण, अनावश्यक

0: रूढी परंपरा यांच्या टिकण्यामागे शिक्षणाचा अभाव हेच कारण वाटत होतं. शिक्षणाच्या अभावामुळे यांना स्वतःची विचारशक्ती वापरता येत नव्हती असा त्यांचा तर्क होता. सत्य काय असत्य काय याचा विचारच करता येत नसल्यानं समाज गर्भगळीत झाल्याची नोंद त्यांनी घेतली. सर्वांसाठी शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण प्राप्त झालं की समाजातील या समस्या नष्ट होतील, निर्माण होणाऱ्या नवीन समस्या नष्ट करण्यासाठी भिडतील. परंतु समाज धुरीणांचा हा आशावाद फुल ठरला. समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला आजचा तरुण लग्नात जेव्हा नवरदेव होतो तेव्हा त्याच्या कमरेला आजही कट्यार लटकताना ते समाजशास्त्रातील शिक्षण त्याला आजच्या काळात कट्यार बाळगण्याची निरर्थकतेची आकलन देऊ शकत नाही. ज्या काळात लग्नाची रात आवळणानं दर्याखोऱ्यात जात होती, आजसारखी प्रवासाची संपर्काची साधनं नव्हती. मिळण्यात बसला नवरदेव आणि नवरी खूप पुढे गेली वा वरात मागे पडली तर ही संधी साधून तारुंच्या टोळ्या नवरीच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी येत तेव्हा नवरीच्या संरक्षणासाठी नवदेवाला कमरेला कट्यार बांधली जायची असायची. आज ती परिस्थिती नाही, तरी कमरेला कट्यार कायम आहे. हाच खरा क्षणाचा पराभव आहे. शिक्षण हे जसं मानवाला सुसंस्कृत तसंच समाजाची विकटत चाललेली घडी नीट करण्यासाठी असावं असं अपेक्षित आहे. कालबाह्युडी जाचक परंपरांचा सारासार विचार करण्याची वैचारिक शक्ती शिक्षणाद्वारे निर्माण व्हायला हवी. अज्ञानामुळे होणारे नुकसान भर येणारे नाही, तेव्हा गरज आहे ती डोळस होण्याची आणि चिकित्सक वृत्तीत वाढ होण्याची. समाजाच्या प्रतीसाठी ती आज काळाची गरज बनली आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिक्षण यावेळी दिलीप सोलंकी यांचे विचार.

18 MHz FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा, तस आजचे काही दिनविशेष. 6:40 कार्यक्रम कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित. 6:55 कार्यक्रम सुप्रभात, 7:25 आयोजित कार्यक्रम अभिजित मराठी आपली मराठी आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षित करू. 7:40 कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा, या अंतर्गत आज आपण ऐकू शकाल क्षेत्रातील करिअर संधी याविषयी कॅप्टन डॉक्टर सतीश अन्नाके यांची किशोर सावरकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:50 सुगम संगीत पण ऐकू शकाल. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 8:40 बालसभा हा बालश्रोत्यासाठी कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकू शकाल विवेकानंद माध्यमिक विद्यालय भदावती येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका सर्वांसाठी स्वच्छता अभियान. 9:00 विभारती प्रसारण सेवे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:03 कार्यक्रम सहवासाची सोनपावले, यामध्ये आज आपण ऐकू शकाल डॉक्टर शरद सालफळे आणि स्नेहलता सालफळे यांची मुक्ता बोझावा यांनी घेतलेली मुलाखत. अकरा वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि नंतर मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

दिल्ली केंद्राहून मी सहक्षेपित करू. दुपारी 12 वाजता वनी मंडळ हल्लांसाठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लाईव्ह क्रिकेट ग्राउंड लंडन इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं दिल्ली केंद्रावरून प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. या दरम्यान 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया असे काही विशेष. आज 28 जून 2026. आजच्या दिवशी 1914 साली पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि या दिवशी 1919 साली संपलं. साहित्यिक, समीक्षक आणि अस्मिता दर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉक्टर गंगाधर पंतावणे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1937 झाला. भारताचे 9वे पंतप्रधान PV नरसिंहराव यांचा 1921 आजच्याच दिवशी जन्म झाला. 1922 कवी प्राध्यापक भालचंद्र खांडकर यांचा जन्मदिवस. 28 जून 1926 अमेरिकेतील लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता मेल ब्रुक्स यांचा आज जन्मदिवस. श्री होते आज काही दिनविशेष.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र, सकाळचे 6:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी वाणी कार्यक्रमात आज जाणून घेऊया जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार याविषयी. पावसाळ्यात जीवाणू विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे जनावरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हे टाळण्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन करावं. गळणाऱ्या गोठ्यातील अल्सर आणि कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. गोठ्यात जर पावसाची झडप असेल किंवा छतामधून गोठ्यांमध्ये पाणी येत असेल तर जनावर बेचन होते आणि शेण आणि जनावरांचे मलमूत्र यामुळे अमोनियाचे प्रमाण वाढते. विषारी वायूची निर्मिती होऊन जनावरांच्या डोळ्यावर सूज येते. शरीराची आग होऊन खाज सुटते. त्यामुळे जनावर स्वस्थ राहत नाहीत. शेळ्या ओल्स जागी बस नाहीत. शेळ्यांमध्ये तणाव दिसून येतो. विशेषतः कोंबड्यांमध्ये कॉक्सिडायोसिस रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे लक्षात घेऊन गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. पावसाळ्यामध्ये गवताची उगवण क्षमता तसंच वाढ अधिक प्रमाणात असते. या चाऱ्यांकडे जनावर आकर्षित होतात. जनावरांना पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते, परंतु जनावरांसाठी अपायकारक सुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात आणि कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते. जनावरांना हवन लागते. जनावरांचे खाद्य जर भिजले तर खाद्यांमध्ये बुरशी निर्माण होते. त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. अस्वच्छ गोठ्यात कासेचे आज बळवतात. दुधाचे उत्पादन कमी होते. पावसाळी वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने विविध प्रकारच्या जीवाणू तसंच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे जनावरे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार बळी पडतात. कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते.

0: करते, परिणामी जनावर वेगवेगळ्या कृमींना बळपडतात, माशीचे प्रमाण वाढते, माशा जनावरांना चावतात, जनावर बेचते, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो. खुरमध्ये छल राहिल्यामुळे खुरमध्ये जीवांचा प्रादुर्भाव होऊन खुरांचे आजार दिसून येतात, त्यामुळे काही वेळेस जनावर लंगडते. मंडळी, आता यावर उपाययोजना काय करता येतील ते पाहूयात. गोठ्याची स्वच्छता करून आतील भिंती आणि गोठ्याचा परिसर चुन्याने रंगून घ्यावा. गोठा कोरडा ठेवावा. गोठ्याचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ शकेल. गोठ्याच्या स्वच्छतेसाठी दिवसातून एकदा जंतुनाशक फवारावे. गोठ्यामध्ये माशा आणि डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सीताफळ किंवा पेरूच्या पाण्याची धुरी करावी. गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडे झुडपे वाढू देऊ नये. माशाचे प्रमाण कमी होईल. कृमी पासून वाचण्यासाठी प्रत्येक पशुपालकांनी पावसाळा सुरू होण्याअगोदर पशुवैद्यांच्या सल्ल्याने जनावरांना कृमीनाशकाची मात्रा द्यावी. पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर ठराविक अंदाजपत्रानुसार कृमीनाशक औषधे देत राहावे. पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून पाणी भरावे आणि त्यामध्ये तुरटी फिरवावी. जनावरांना फक्त ओली वैर देत असाल तर दिवसातून एकदा 20 ग्रॅम खाण्याचा सोड खवालावा. शरीरातील तमाण आणि पाण्याचा समतोल टिकून राहण्यासाठी दररोज 50 ते 60 ग्रॅम मीठ खाऊ घालावे. मंडळी, या पद्धतीने जर आपण उपाययोजना केल्या तर नक्कीच जनावरांना आपण संसर्गजन्य आजारांपासून वाचवू शकतो. आजच्या कृषी कार्यक्रमात आपण जाणून घेतले जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार. परत भेटूया उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, आपण ऐकलीत कृषीवाणी. वाचक स्वर होता अर्चना चौधरी यांचं. 103 MHz FM आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळी 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरक्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 कार्यक्रम परिसर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतपणी काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुटका अवस्था असते. या 40 दिवसांमध्ये तिची काळजी घेण्याची पद्धत आहे आज आपण पाहणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला बरोबर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भाबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय हो, रक्तक्षय होत, शरीर शिथिल होते, ओटीपोटा भाग शिल होतो, बेडवल होतो, तो वाढतो, लटपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस्ट सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आले असते. त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच. जसं आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या

0: आहे त्याला सुतपरिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय त्याच्या पूर्वस्थितीत येणं गरजेचं आहे, म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने ते 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा ओटीपोट, मांड्या, पाठी छागाला लाने मसाज करायचा आणि नंतर ओटपोटापासून अंड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे. पाच सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरी नंतर एका म्हणतात की पोटात गा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं, यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरज आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास पोट बांधू नये. इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरी नंतर बाळंतकाळे पण सुरू करावे. बाळंतकाळा नंबर 1, 2 व 3 क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करावा. सिझेरियन नंतर सुद्धा गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गोष्टी करायच्या. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येत. याचा पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या सत्रात पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिंग बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिली माहिती आज आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 7:50 झाले त्या परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामू यांनी सांगितलेली माहिती.
2: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याच्या पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्याकडे असलेले जे हवे वायू ऑक्सिजन नायट्रोजन किंवा काय जे असतील कार्बन डायऑक्साईड हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नाही जायत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण जसा हिवाळा उन्हाळा पावसाळा हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भागात जग वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत हवामानात. एक म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात सारे काल सदृश बदल आणि त्या तापमान फार महत्वाचा घटक आहे. ह्यामुळे होणारे हवेतलं प्रसरण आकुंचन त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण स्टॅबिलाईज म्हणतो स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो ना तो बदलाशी ती आपल्या लहानपणी कसे होते पाऊस वर पडायचा उन्हाळा केव्हा थंडी कधी होती स्थानाशी संबंधित आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित आपलं आकलन काय त्या काळात त्याबद्दल. ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकाचा असतो, तो लिहून ठेवलेलं तापमान कसं होतं काय होतं. त्या आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते तापमान वाढीबद्दल आहे. भारतात जिथं काही ठिकाणी उजळा भाग आहे तो पूर्वी थंडकारण्य होता जंदाड जंगल किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क वाळवंट आणि ते फॉसिल कसे होते तर ते प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत पडलेले आहेत आणि ते जंगल फार मोठं होतं एक त्याच्यात अनुमान करता येतं. त्यामुळे तो काळ आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची

0: आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काल जरा संदर्भाला जे महत्व आहे त्याच्या आधी लढाया हो जाळ हो केलं म्हणून ते हरकत नाही ते काळप्रमाणे हवामान प्रमाणे हो पण इथं मानवाला हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्या झाली औद्योगिकरण त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उपयोग झाला त्यावेळी त्यातून वाफेचं रूपांतरण करून ते सुरू झाले मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची जमिनीच्या गर्भातला आहे म्हणजे जमिनीच्या वरील झाड तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही त्यामुळे कळत न कळत जंगल तोटागलं भरखास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश वेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्यमर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्या म्हणतो तो लवकर होता आवश्यक आहे आणि दुसरं जे इकड सैनिक तिकडे यायचे तोफान यायच्या तर ते घोड्यावरून खेचराच्या गाडी उडवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली नुकसान झालं आपल्या पर्यावरणाचं झालं ते म्हणजे रेल्वेच्या खाली लढायचे स्लीपर लागत होते त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 12 स्लीपर बाहेर पडेल एवढं मोठं झाड आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला पूल बांधले असेल त्यासाठी वापरले आणि दुसरं त्यावेळी लक्षात आलं की त्यावेळी निरोप पाळायचा त्यावेळी केबल लायच्या होत्या आणि केबल कशा आणणार त्यासाठी खांब आहेत एक झाड खांब करायचे वस्त्र लाकूड रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले त्यानंतर एक नवीन एक संवाद सापलं की 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता जी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळे पोहोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लाकूड भरतात तसा तो हा सुरू झाला पर्यावरणात एकदम आज दिसत नाहीये भारतात सगळीकडे झाला सगळीकडे त्यांची कॉलनी होत्या सगळे हाच प्रकार चालू होता
1: श्रोते परिसर कार्यक्रम आताच आपण हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकली या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती श्रोते आपण आत्ताच ऐकलात कार्यक्रम परिसर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. प्रभात या कार्यक्रमात मी निशा रोडी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज मराठी साहित्य आणि गीतविश्वातील एक संवेदनशील कवी, गीतकार आणि संपादक भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्मदिवस. 28 जून 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. गीतकार भालचंद्र खांडेकर यांनी मराठी साहित्यात आपल्या भावस्पर्शी कवितांनी आणि गीतांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखनात प्रेम, भक्ती, निसर्ग, मानवी भावना आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम आढळत. त्यांच्या चंद्रकाश आणि गंधसमीर या कविता संग्रहांनी रसिकांच्या मनात विशेष मिळवलं. त्यांच्या कवितांमध्ये प्रेमात विविध भावता आणि अन्यायाविरुद्ध आवाजही जाणवतो. गीतकार भालचंद्र खांडेकर यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अभंग माझा एक तारीवर, मी निरजनातील वात आणि हीच राघवा हीच पंजणे सारख्या गीतांनी मराठी भावगीत आणि भक्तिगीतांच्या परंपरेत मोलाची भर घातली. अभंग माझा एकारीवर या गीतात भक्तीची निर्मळ भावना आणि श्रीकृष्णावरील प्रेमभावना अत्यंत सुरेख शब्दात व्यक्त झाली आहे. या गीताला संगीतकार दशरथ पूजे यांचं संगीत लाभलं आणि माणिक वर्मा यांच्या

ते अजरामर झालं. कविता, गीतलखण आणि संपादन या तीनही क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. श्लोक एकावली, संजीवनी या काव्यग्रंथाचं तसंच एकच प्याला आणि शारदा या नाटकांच्या संहितांचं संपादन करून त्यांनी साहित्यसेवेत महत्त्वाचं योगदान दिलं. श्रोते हो, त्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्याच दिवशी म्हणजेच आजच्याच दिवशी 28 जून 1990 त्यांचं निधन झालं. त्यांच्या कविता, गीत आणि साहित्यकृती आजही मराठी रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. अशा या प्रतिभावंत कवी गीतकारा विनम्र अभिवादन. श्रोते हो, आपण कार्यक्रम सुप्रभात.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आठवणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 0772 5463 4 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुणाही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: मानवेटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपे चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनए नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएस नर्सिंग, फार्मसी, बी फार्मसी, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 0449 11 44 44. शिक्षणातून यशकडे जाऊ मानवेटकर कॉलेजकडे.

श्रोतेहो आता ऐकूया दाता चित्रपटातील महेंद्र कपूर, मनहर उदास आणि सना सरग यांनी गायलं अंजा यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदी यांनी.

आपण आत्ता ऐकलं दाता चित्रपटाल गीत. महेंद्र कपूर आणि मनहर उदास तसं साधना सरगम यांनी गायलेला अजान यांच्या गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. 18 MHz FM ध्वनी लहरी आकाशवाणीचंही चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून आम्ही सहक्षेपी करू. त्यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो कॉराम कावी हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा.
1: ताप आला तर डॉक्टरांनी त्वरित संपर्क साधावा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी थेट संपर्क साधावा.
2: ओला कचरा वेगळा, स्वकचरा वेगळा, एक छान सवय स्वतः बदला.
3: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिजला थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी.
4: 2 डबे घरात ठेव, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात आलू भर.
2: मग
4: काय,
2: स्वतःपासून सुरुवात कर.
5: पृथ्वी 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणी पुणे राजेंद्र ले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेती अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण पंतप्रधान आज आकाशवाणीवर करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक. विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबत त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आज सरासरी 20% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढ मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांदा दर प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून

0: कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पळगाव बाजार समितीत कांदा चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी हजारो लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथक कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1 ते 3 लाख बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलंट ओल पोलिओ लसीचे 2 थेंब पाण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुण आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अहमद विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता या अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्य दूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड राज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कळमित्र मंडळांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 वा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साह साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआय न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी दिल्लीत आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक धे यांनी काल बंडी इथे दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगलेच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिले जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं.
1: हा पेशंट हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्या एवढे सगळी इन्व्हेस्टिगेशन कशी करेल, याच्याकडे जे भीती असतात त्यांना टोटल या जर्नीतून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करत होता, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट सहा करू नाही शकत, पण त्यांना असतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिल झालं पाहिजे, त्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे

0: एक पेशंट नेव्हिगेशनचा कोर्स आहे, फारच उपयुक्त आहे.
1: केतन अरवाल या लोहगडा नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुळे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रक्ष फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांनी केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सुन गेले तरी शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ ओळख

0: व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सुन गेले तरी शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ ओळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथे एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साथ घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तमय वातावरण आगमन झालं. पातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकार आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढा इथे अवैध रीती उपसा करत असताना लोडर की दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेती अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22 उपलब्ध पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूषित पाणी त्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी घ्या.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळा
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक सवय सहला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी. धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: दो डबे घरा घेऊ, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
5: मग काय,
3: स्वतःपासून सुरुवात कर.
6: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवू.

0: सतीचे बोल
1: कि मंजुळ बसरे
0: शततारांची संतूर
1: कि मंगल सही
0: लावणी लावणी की भजनी ठेका
2: प्रसार भारतीच्या एफ ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एआय ऍप सहित 500 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाले. आता आजचा दिन

शेष जाणून घेऊयात. श्रोते हो, आज माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांची जयंती आहे. आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पी व्ही नरसिंहराव यांची आज जयंती. चित्रकार, कला लेखक, कला संचालक बाबा सडवेलकर यांची सुद्धा आज जयंती आहे. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील गायक आणि व्हायोलिन वादक पंडित गजानन बुवा जोशी यांची आज पुण्यतिथी आहे. प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर, ख्यातनाम गीतकार, कवी आणि पाली भाषेचे गाढे अभ्यास प्राध्यापक भालचंद्र गजानन खांडेकर यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या चंद्रप्रकाश आणि गंध समीर या कथा संग्रहांनी विशेष लोकप्रियता मिळली. अभंग माझा एक तीरावर एक तारीवर, अभंग माझा एक तारीवर मी निरांजनातील वात ही त्यांची गीत रसिक म्हणे आहेत. ऐकूया गीताची थोडीशी झलक गजाननराव गजानन वाटवे यांच्या स्वरात.

0: गजानन वावे यांच्या स्वरात ही रचना पण आहेत. दिनविशेष आत्ताचा पण ऐकलात. सचे 7:25 झालेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रे हो, आजपर्यंत आपण विश्वकोशाचे संहिता खंड 1-20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवाद डॉक्टर मिठारी यांनी आपल्याला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
3: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 April 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि ची या 4 प्रकारांमध्ये या ग्रंथाची विभागणी केली आहे. ज्यातील ज्ञानाचा मराठी अधिकृत दैवज का असेल या दर्शन घडणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातवाशेतून

0: पायाभूत मिळाल्यास इंग्रजसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची तत्परता शिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीत उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशाने बाळगले आहे. अशा या काय ज्ञानाची व्याप्ती उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराच आहे.
1: सर, आपण आज म्हणाला की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखा ग्रंथरूपामध्ये प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
0: हा परिग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
1: बरोबर.
0: त्यांच्या अभिप्रायावरून विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्यात निश्चित दिशा मिळते. यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर नाटक पंजाब अगदी जपान जर्मनी डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड वेळाची नमुना नोंद आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्याने पूर्ण झालेली. ज्या त्या प्रदेशात तज्ज्ञ आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते बिनचूक आणि मौलिक ठरतं.
1: सर, 1965 साली या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानाचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
0: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आले होते किंवा काही विविध कालिकांमधून या पद्धत टीका वगैरे आल्या होत्या तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिका आलेल्या होत्या, त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तक विश्वकोशात लेखन पादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून हिंदळींची प्रक्रिया आली होती. परिचंतात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोसी असा केला गेला होता, त्या ग्रंथामध्ये छापला गेला होता, तर त्यांनी ती चूक लक्षात आणली आणि ती चूक नंतर दुरुस्त केलेली. तसंच पुढे मेहनने अजून एक प्रतिक्रिया लिहिली होती की अवेस्ट भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळी प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्ता भाषेची पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. प्रतिक्रियेचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केलेल्या होत्या, त्यांनाही त्यावेळी संपादक मंडळी योग्य ते उत्तर दिलेली आहेत.
1: म्हणजे मराठीतल्या क्रोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
0: पाश्चात्य देशामध्ये ब्रिटिश अमेरिकांना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्याची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झाली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे, त्यामुळे आपली पहिली मूलभूत गरज ही नवी परीक्षा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही परिभाषा कदाचित थोडी बोर वाटू शकते पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते, त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
1: सर, 2 एप्रिल 1965 ला हा विषय ग्रंथ प्रकाशित झाला असं आपण उल्लेखलेलं आहे तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशा पुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी आवली असेल तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी तयार करण्यात आल्या होत्या का?
0: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदर परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण

0: केलेला आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसे काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशात देखील सहाय घेतलेला आहे. एक कोशाला सर्वस्वी मान्य न करता ज्यानुसार शब्दची निवड केली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचे स्वरूप प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावर एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रतिशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठी आधीपासून जे पारिभाषिक शब्द रूढ झाले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक पश आणि रूढ जाणे तसेच्या तसे ठरले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नट बोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसे तसे ठेवले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपता भाषेत जिवंतपणा कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊन त्या भाषा सोपी करणं कठीण असतं. आणि विश्वकोशाने हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हा,
0: काही क्लिष्ट कठीण किंवा समजायला अवघड असे शब्द जाणीवपूर्वक टाळले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये, विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते. पाला अनावश्यक विचार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अल्पपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशात माहिती ही वस्तुनिष्ठ आणि प्रमाणावर आधार असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिळता काम आहे. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते, माहिती केवळ तत्व म्हणून मांडते, त्यावर कोणीही भाष शकत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते, वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विसंग्रह आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावर रचना का की आहे की नाही याविषयी जर आम्हाला सांगा.
0: विषय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशात खूप सांगितलेलं. निरराळी शास्त्रे आणि कला एकमेक इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना अशक्य होत, म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. पण आपल्या विषयाचा कोर उघडून राहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसा सर्व ज्ञान क्षेत्रात शिर यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकारले अशा स्वाची रचना केली गेली होती.
1: म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राह असं त्यांनी स्वरूपण्याचा त्यावेळा प्रयत्न केला होता आणि तसं आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं याविषयी जा थोडक्यात सांगा.
0: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं घर मांडावं लागतं.
1: हा,
0: ते म्हणजे विश्ववार पृष्ठ संख्या निश्चित. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील, कमी महत्व विषयांना अनावश्यक विचार होईल. कोशात प्रणबद्धता राखण्यासाठी ही मागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्यची एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो. आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या

0: आणि आपल्या आपला जो लक्षाचक आहे तो उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रमुख मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यात 100 पाने महाराष्ट्र इतिहासाला देणे हा निर्णय वाचकांची गरज ओळखलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांचा हित असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.marathiviswakosh.org आणि www.viswakosh.marathi.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
1: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सारशंकर सर, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aplimarahi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आजचा पण एक आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा. आजच्या कार्यक्रमात ऐकूया एनसीसी क्षेत्रातील करिअर संधी याविषयी कॅप्टन डॉक्टर सतीश कन्नाके यांची किशोर बावरकर यांनी घेतलेली मुलाखत.
4: मित्रांनो नमस्कार. करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. स्वप्न मोठी असतील तर त्यासाठी आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व आणि देशप्रेमही तितकं मोठं असावं लागतं आणि हे सर्व गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं एक प्रभावी व्यासपीठ म्हणजे एनसीसी. एनसीसी म्हणजे फक्त गणेश नाही तर ती आहे व्यक्तिमत्व घडवणारी शाळा, देशसेवेची प्रेरणा आणि उज्ज्वल करिअरची सुवर्ण सही. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कॅप्टन डॉक्टर सतीश कन्नाके सर, सरदार पटेल महाविद्यालय इथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आणि एनसीसी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असले प्रेरणादायी व्यक्तिमत्व. एनसीसी मधील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, संरक्षण दलातील करिअरच्या दिशा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा या विषयांवर आज आपण त्याशी विशेष संवाद साधणार आहोत. सर, आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मी किशोर मनपूर्वक स्वागत करतो.
5: सर्व रसिक प्रेक्षकांना माझा जय हिंद.
4: सर, जय हिंदच का बर?
5: हे घोषवाक्य आहे. हे घोषवाक्य आझाद हिंद सेनेच्या अबीद हसन सफरानी होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना सांगितलं की आपण एकमेकांना अभिवादन करत असताना जय हिंद या शब्दाचा उपयोग करायला पाहिजे. तेव्हापासनं आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत असणारे जे सैनिक होते त्यांनी जय हिंद या शब्दाचा उच्चार करणं

0: सुरुवात केलं आणि त्याच माध्यमातून हा जो शब्द आहे जैन हा पॉप्युलर झाला.
1: जय हिंदची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही सांगितलं, मला सांगा एनसीसीची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली.
0: एनसीसीची सुरुवात ही त्याची जेव्हा पहिलं महायुद्ध 14 ते 18 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध झालं आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला असं वाटलं की युद्धामध्ये सैन्याचा मनुष्यबळ आहे त्याची कमतरता त्यांना भासायला लागली. त्याच्यामुळे त्यांनी 1917 युनिव्हर्सिटी कोर याची स्थापना केली आणि विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये भरती करून घेतलं. त्यानंतर 1920 मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ट्रेनिंग ची स्थापना केली. उद्देश तो की येणाऱ्या काळामध्ये सैन्यांची कमतरता भासणे आणि विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सैनिक बनवू शकू किंवा सैनिक बनवू शकण्यापेक्षा ऑफिसर्स ग्रेड मध्ये त्यांना भरती करण्याच्या दृष्टिकोनातून या युनिव्हर्सिटी कोरची स्थापना करण्यात आली. 1942 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफिसर ट्रेनिंग कोरची स्थापना करण्यात आली. म्हणजे युनिव्हर्सिटी ट्रेनिंग ऑफिसर ट्रेनिंग कोरच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता की जे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत ते ऑफिसर्स म्हणून समोर आले पाहिजे, ऑफिसर्स म्हणून त्यांना भरती करता आली पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वी 1946 मध्ये पंडित हृदयनाथ कुंजरू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन करण्यात आलं आणि त्या समितीने 15 जुलै 1948 भारत स्वातंत्र झाला होता त्यावेळेस 1948 त्यांनी रिकमेंडेशन दिलं गव्हर्नमेंटला भारतीय सरकारला की आपण हे जे युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर आहे किंवा युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोर आहे याला नाव चेंज करून एनसीसी हा नाव द्या. आणि म्हणून त्या 1948 पासून युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोरच्या ऐवजी एनसीसी नॅशनल कॅडेट कोरची स्थापना करण्यात आली.
1: एनसीसीचे नेमके उद्दिष्ट कोणते आहेत?
0: एनसीसीचं उद्दिष्ट हे आहे की एनसीसी मधून विद्यार्थी ए सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट पास होतील त्यांना ऑफिसर म्हणून अपॉइंट करता आलं पाहिजे, मिलिटरी मध्ये ऑफिसर झाले पाहिजे. सोबत विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन यावं, युनिटी असावी या दृष्टिकोनात उद्दिष्टातून एनसीसीची स्थापना करण्यात आली.
1: एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि नेतृत्व ते विकसित करे त्याबद्दल सांगा.
0: एखाद्या स्टुडंटनी एनसीसी घेतलं की तो रेग्युलर परेड करता येतो. रेग्युलर परेड मध्ये पहिल्यांदा जे तो एनसीसी घेतो त्याच्यामध्ये तेवढा काही कॉन्फिडन्स राहत नाही, परंतु जसं जसं तो परेड करतो जसं जसं तो डिफरंट डिफरंट लोकांना भेटतो. एनसीसी हे फर्स्ट इयर मध्ये घेतला जातो, 11 घेतला जातो, ग्रॅज्युएशन मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांची भेट होते, त्याच्यामधून त्याच्या व्यक्तित्वाचा विकास होतो, लीडरशिप क्वालिटीज त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. एनसीसीच्या माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व क्षमता वाढवतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होईल याकडे आमचा फोकस असतो.
1: तर एनसीसी मध्ये प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात कोण सकारात्मक बदल घडून दिसून येत?
0: कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यामध्ये, डिसिप्लिन येतो, कोणती काम करण्यामध्ये सूत्रबद्धता येतो. एनसीसी कॅम्पच्या माध्यमानं ट्रेनिंग घेत असतो, परेड करतो तर त्यामध्ये सिंक्रोनायझेशन येते त्या लाईफमध्ये किंवा त्याच्या व्यवहारामध्ये. कोणतीही गोष्ट तो सिस्टमॅटिक पद्धतीने करतो. एनसीसीच्या माध्यमातून आम्ही फक्त विद्यार्थ्यांना फिजिकली ट्रेन करत नाही तर त्यांच्यामध्ये सोशल सर्व्हिस कशी डेव्हलप झाली पाहिजे याकडे सुद्धा आम्ही लक्ष देत असतो. त्याकरता विविध कॅम्प्स ऑर्गनाईज करतो, जसं ब्लड नेशन कॅम्प आहे, स्वच्छता मोहीम आहे, एंटी ड्रग्स मोहीम, या सगळ्याच्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो.
1: ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये जायचं आहे, संरक्षण दलात भरती व्हायचं आहे, त्या क्षेत्रात त्यांना करिअर करायचं आहे, इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एनसीसी किती उपयुक्त ठरतं?
0: ज्या विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून किंवा ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एनसीसी हे एक दालन आहे. ज्या दालनामधून त्यांना एनसीसी पास केल्यानंतर एनसीसीमध्ये

0: मी मगाशी सांगितलं की एनसीमध्ये ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेट असे तीन सर्टिफिकेट असतात. ए सर्टिफिकेट समजा पास असेल तर अग्निर भरती त्याला 5 मार्क मिळतात, बी सर्टिफिकेट पास असेल तर त्याला 10 मार्क मिळतात बोनस मार्क, आणि सी सर्टिफिकेट पास असेल तर त्याला 20 बोनस मार्क मिळते. हे त्यासाठी खूप हेल्पफुल होत असते. दुसरी गोष्ट पॅरामिलिटरी आहे. पॅरामिलिटरी म्हणजे जसं बीएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, या भरतीमध्ये त्याला 10 ऍडिशनल गुण मिळतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीसमध्ये त्याला भरती व्हायचं असेल तर त्याला 5 गुण मिळतात. हे झालं सैनिक बनण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही विचार करत असाल तर. दुसरी गोष्ट, ऍक्च्युअली मी आधी सांगितलं की एनसीसी हे फक्त सैनिक बनण्याकरता परीक्षण नाही, हे राष्ट्रप्रेमाकरता देशप्रेमाकरता आहे. त्याचप्रमाणे नोकरीच्या भरपूर साऱ्या संधी त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. एनसीसीच्या माध्यमातून मी ऑफिसर बनू शकतो. जसं यूएससी ही आर्मीच्या क्षेत्रामध्ये, नेव्हीच्या क्षेत्रामध्ये, एअरफोर्सच्या क्षेत्रामध्ये दोन प्रकारची परीक्षा घेते. यूपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, एक असते एडीए आणि दुसरी असते सीडीएस. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही परीक्षा सामान्य विद्यार्थी 12वी पास केल्यानंतर किंवा 12वीमध्ये जेव्हा अपियर्ड असते तेव्हा तो त्या परीक्षेकरता अपियर्ड असतो. दुसरी परीक्षा सीडीएस एक्झाम, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, या सर्व्हिस करता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे असते, ग्रॅज्युएशन. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना समजा तो एनसीसी सी सर्टिफिकेट पास असेल ए किंवा बी ग्रेड मध्ये आणि ग्रॅज्युएट असेल तर त्याला स्पेशल एंट्री स्कीमच्या माध्यमातून डायरेक्ट इंटरव्ह्यू करता तो अपियर्ड होऊ शकतो. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे एनसीसी करण्यामागे.
1: सर, मी आता बोललात की एनसीसी मध्ये तुम्ही ब्लड कॅम्प वगैरे ऑर्गनाइज करत असता, तर एनसीसी मधील कॅम्प, परेड आणि साहसी उपक्रम विद्यार्थ्यांना काय शिकवतात?
0: कॅम्प दृष्टिकोनातून समजा आपण विचार केला तर एनसीसी मध्ये असे भरपूर सारे कॅम्प आहेत. जसं कंबाईंड अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प, बीएलसी म्हणजे बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, पुन्हा पॅराग्लायडिंग, पॅरासिलिंग असे भरपूर सारे कॅम्प असतात. मुख्य कॅम्प मध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा एनसी घेतो तर त्याचा इंटेंशन असते त्यांनी दिल्लीच्या आरडी परेडमध्ये तो रिप्रेझेंट केला पाहिजे त्यांनी. तर या कॅम्पच्या माध्यमातून जसं की मगाशी मी बोललो की एनसीसी मध्ये जो विद्यार्थी एनरोल होतो तो विविध वयोगटाच्या विद्यार्थ्यांसोबत त्याची भेट होते, विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये येतो, तर त्याच्यामधून त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. कॅम्प मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जे मिलिटरी ट्रेनिंग आहे ते मिलिटरी ट्रेनिंग देतो, म्हणजे फिजिकल ट्रेनिंग देतो, त्याचप्रमाणे वेपन ट्रेनिंग पण आम्ही देत असतो आणि त्या सगळ्यामधून त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असतो. कल्चरल प्रोग्राम्स होतात त्याच्यामध्ये त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, त्याचप्रमाणे डिबेट कॉम्पिटिशन होते आणि व्हेरियस कॉम्पिटिशन ऑर्गनाइज होत असतो, फायरिंग त्याला संधी मिळत असते. कारण कसं आहे, एनसीसी घेणारा जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो कोणत्या कोणत्या फोर्स मध्ये जाईलच अशी शाश्वती नाही, परंतु या सगळ्या माध्यमातून त्याला देशसेवा करण्याची संधी मिळते, त्याला विविध उपक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळत असते. म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून कॅम्प हे त्याच्याकरता एक बेस्ट एक्झाम्पल असते ज्याच्यातून तो आपला सर्वांगीण विकास राहू शकतो.
1: एनसीसी मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते की ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते?
0: एनसीसी मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समजा आपण विचार केला तर ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा कल एनसीसी घेण्यामागे जात आहे. खूप दूर दूरचे विद्यार्थी, ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता येत, कारण आमच्या महाविद्यालयामध्ये एनसीसी आहे. जेव्हा ते ऍडमिशन करायला येतात तर ते विचारतात की आम्हाला एनसीसी मिळेल का, आणि त्या एनसीसी समजा त्यांना मिळत असेल तर ऍडमिशन करण्यास इच्छुक असतात. याचा अर्थ असा की ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा एनसीसी कडे कल जास्त आहे.
1: सर, एनसीसी मध्ये फक्त मुलींचीच भरती असते की मुली सुद्धा त्यामध्ये सहभाग घेत असतात?
0: आधी जेव्हा एनसीसीची

0: झाली 1948 मध्ये तेव्हा फक्त बॉईज विंग होत, परंतु 1949-50 या कालावधीमध्ये गर्ल्स विंग सुद्धा चालू करण्यात आला. तेव्हापासून मुलींचा सहभाग आहे.
1: एनसीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही काय सांगता?
0: मुलींनी सुद्धा एनसीसी घ्यायला पाहिजे. त्यांनी समजा एनसीसी घेतलं तर त्यांना एनसीसीच्या माध्यमातून जे आर्मी भरती आहे, एअर विंग आहे, नेव्ही विंग आहे, याच्यामध्ये त्यांना नोकरीच्या संध्या उपलब्ध होतील. म्हणून मी आवर्जून असं म्हणेल की मुलींनी सुद्धा एनसीसी घ्यावं आणि त्यांनी देशसेवेकरता आपलं योगदान द्यावं.
1: सर, आजपर्यंत मी एनसीसीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, तर अशाच एखाद्या एनसीसीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी अनुभव आम्हाला सांगाल का?
0: निश्चितच. 2009 माझी अपॉइंटमेंट ऍज अ केअर टेकर ऑफिसर म्हणून झाली. त्यानंतर 2011 मी ओडीए कामीमध्ये एनसीसीची ट्रेनिंग करून आलो. त्यानंतर जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायला सुरुवात केली, त्याप्रमाणे 2016-17 माझा कॅडेट सिनियर एअर ऑफिसर उज्ज्वल वारजूरकर यांनी पहिल्यांदा माझ्या टेन्युअर मध्ये आरडीसी रिप्रेझेंट केलं. प्रत्येक कॅडेटचा स्वप्न असतो की त्यांनी दिल्ली परेड, रिपब्लिक डे परेड मध्ये सहभाग घेतला पाहिजे असं त्या स्वप्न असतं. जेव्हा तो परत आल्यानंतर त्याचं आम्ही स्वागत केलं, त्या स्वागतामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि 2019 दुसरा कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर निलेश अधिकारी यांनी दिल्ली परेड मध्ये रिप्रेझेंट केलं. त्यानंतर 2021 सिनियर अंडर ऑफिसर नाजूक कुसराम यांनी सुद्धा आपल्या शहराला चंद्रपूरला रिप्रेझेंट केलं. हे जे विद्यार्थी दिल्लीला आरडीसी परेड करा रिप्रेझेंट करतात, याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा दिल्ली रिप्रेझेंट करण्याचे स्वप्न बघत असतात.
1: एनसीसी मध्ये सहभागी होऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
0: एनसीसी मध्ये सहभाग घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं कोणता एखादा संदेश द्यायचा असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे की एनसीसीच्या माध्यमातून बहुधा विद्यार्थी जे आहेत ते मिलिटरी मध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात, ऍज अ सोल्जर म्हणून पॅरा मिलिटरी मध्ये पोलीस मध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात. परंतु मला असं वाटतं की त्या कामाकरता त्या उद्याने एनसीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश हा होता की युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी एनसीसी घेतील आणि ते ऑफिसर्स म्हणून ऑफिसर्स बनतील, याच्याकरता एनसीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना आग्रह विनंती असणार आहे की त्यांनी एनसीसी घ्यावं, एनसीसी घेतली पाहिजे आणि एनसीसी घेतल्यानंतर सी सर्टिफिकेट पास करून त्यांनी ऑफिसर झालं पाहिजे आणि ते लेफ्टनंट म्हणून रुजू झाले पाहिजे असा माझा त्यांना संदेश असणार.
1: नक्कीच. आजचा हा आमचा कार्यक्रम अनेक युवा मित्र ऐकत असतील, तुमच्या या संदेशाचं ते नक्कीच पालन करतील आणि ऑफिसर या पदावर नक्कीच कार्य करतील अशी आपण अपेक्षा करूया. एनसीसी या विषयी दिल्या प्रेरणादायी आणि मार्गदर्शन माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: चंद्रपूर आकाशवाणीने मला या मुलाखतीकरता बोलवलं त्याबद्दल चंद्रपूर आकाशवाणीचे धन्यवाद. त्याचप्रमाणे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. सर्वांना आज जिन.
1: मित्रांनो, एनसीसी ही केवळ एक संस्था नाही तर त्याहे आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व, राष्ट्रप्रेम घडवणारी जीवनशाळा. स्वतःला सक्षम बनवायचं असेल, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द मनात असेल आणि उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर एनसीसी हा नक्कीच एक उत्तम मार्ग आहे. हा विशेष संवाद तुम्हाला प्रेरणादायी ठरला असेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटू अशा एका नव्या विषयासह. तोपर्यंत एकत्र आकाशवाणी. नमस्कार.
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात आपण ऐकत होत एनसी क्षेत्रातील करिअर संधी याविषयी कॅप्टन सतीश कन्नाके यांची ईश्वर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: मानवेट कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडचंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, डीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक, बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049144444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: दहावीनंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिखली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2024-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असल्याने आजच प्रवेश नोंदवा.
2: निःशुल्क प्रवेश फी,
1: खाण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
2: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची मूल रोड जिल्हा चंद्रपूर येथे.
1: अधिक माहितीसाठी 9522299996
2: या क्रमांकावर संपर्क करा.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS सल्लन सुलभ उपचार सुविधा उपलब्ध. कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेटा मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: विश्वासा ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
4: आकाशवाणीचं हे इंद्रपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता हिंदी समाचार सहर्पित करीत होतं.

आज और कल या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं झहीर लुधियानवी यांचं गीत पण ऐकत संगीत दिलं होतं रई यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आदमी चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शकील बदायूंनी या गीताला संगीत दिलं आहे नौशा यांनी.

0: कारण आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेच बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बतर?
1: हो,
0: पाच हजार वाचले. नवीन सारे घेऊया.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणते नाही. आधी बजेट तयार करा, छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढता पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: आरबीआय सांगते,
0: अधिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने

0: प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्र केंद्रावर आपण ऐक असतात, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐक शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठेही आमचे कार्यक्रम ऐका.
1: स्वतःच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: आपण ऐकलं सीआयडी या चित्रपटातील गीतात आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. जानिसार अख्तर यांच्या गीताला सांगितलं होतं ओपी मेयर यांनी.
1: फॉरेक्स ट्रेन आता एका ट्रेन मध्ये सिक्सर ए अडडा
2: प्रसिद्ध आधी सेफी नाहीतर क्लीन बोर्ड अनऑथर प्लॅटफॉर्म वर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नुकसान फसवणूक आणि कायदेशीर कारवाईची भीती
1: जे नुकसानीच हॅट्रिक यासाठी RBI वेबसाइट वर जा ऑथोराइज लिस्ट तपासा. RBI सांगते
3: जागर बना सतर्क रहा.
4: श्रोते हो रोजच्या धावपळीत मन स्वतःसाठी दोन कण काढला
5: आणि याच ती येतो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
4: चालता बोलता
5: रस्त्यावर चालताना
4: कॉलेजच्या परिसरात
5: बाजारात किंवा चौकात
4: आम्ही भेटणार आहोत
5: थेट तुम्हाला
4: काही हलक्या फुलक्या गप्पा
5: काही रंजक प्रश्न
4: आणि तुमच्या मनात आलेलं आवडतं गाणं
5: तुमची गोष्ट
4: तुमचा आवाज
5: आणि तुमचं गाणं
4: ऐक रहा आकाशवाणीच्या चित्रपूर केंद्राहून
5: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
4: चालता बोलता.
6: हॅलो
7: हॅलो

0: फरमाइश।
1: हेलो
0: हेलो, आप क्या वर
1: लाइव फोन करायचा आहे? लाइव फोन करायचा आहे
0: कुठे?
1: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात।
0: वा छान।
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
0: 0712254734 या फोन नंबर वर।
1: वेळही सांगून,
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11 या वेळेत फोन करायचा। महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील, आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट त्यांची आवड पण कळवू शकतो।
1: अरे वा, मग ते ऐकाय कधी तेही सांगून दे।
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत।
1: हॅलो,
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आहे। ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी राजेंद्र ले आपल्याला बातम्या देतात. ठळक बातम्या. भारत आणि सेशेल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीहून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात मृतांची संख्या 1430 वर किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्या चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्परहिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. सेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोशेमान इथे होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय दलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेटा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असता मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवा आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये पास केला असं परराष्ट्र मंत्रालय म्हटलं आहे. परमी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी

संवाद साधणार आहे. या मासिक रेडिओ कार्यक्रम हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपामुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशात तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सर दोन भूकंपानंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 7.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, तर्किस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली, NCR, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षितेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शवणी वर्गांना दिल्ली यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली पथक काम करेल. नियोजित TET परीक्षेच्या आदल्या भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा गट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावा उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशाशन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन, आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रीय कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यात याचा उद्देश आहे. ICC महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंत खेळलेल्या 4-3 सामने जिंकले असून भारत गट अ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अवस्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करण्यासाठी एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इन वाज हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जिमिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झाल्या गट L मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा

0: 2-0 असा पराभवला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांना प्रत्येकी एक गोल केला आणि या जयासह इंग्लंडनं गट एलमध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, ओडिशा, तामिळनाडू, पुच्चेरी, करकल, तेलंगणा, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैला मानसरोवर यात्रा सुरू न करण्यास परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर, किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याबरोबर हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे 3 मेगाहर्ट्झ FM लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळी 8:40 झालेली आहेत. प्रसारित येत आहोत कार्यक्रम बालसभा. आजच्या कार्यक्रमात ऐकूया विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावच्या विद्यार्थ्यांनी सर केलेली नाटिका सर्वांसाठी स्वच्छता अभियान. सहभाग आहे नव्या मानकर, मीरा गुप्ता, प्रतीक्षा झिने, रिया मळवी, ज्ञानेश्री उईके यांचा.

0: नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, काय सुरू असेल तुमचं? शाळेची लगबग, काही जणांची शाळा सुरू झाली असेल हो ना, आणि काही जणांची शाळा आता सुरू होणार. छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी छानस बारीत ऐकूया आणि मग कार्यक्रमाकडे वळूया. काय चालेल ना?
1: पावसात भिजू? नाही नाही.

सध्या पावसाळ्यात आणि पावसाळ्याच काय वर्षभरच स्वच्छता नक्की पाळायला हवी, कारण या स्वच्छतेमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. यासाठी आपण बरेचदा बघतो की स्वच्छ अभियान देखील राबवले जातात आणि त्यात तुम्ही शाळेमध्ये देखील हे अभियान राबवत असाल हो ना. आणि या स्वच्छतेमुळे खरं आपलं आरोग्य छान राहतं, मन प्रसन्न राहतं, एक नवीन ऊर्जा मिळते, बरेच काही चांगले बदलाव आपल्या या स्वच्छतेमुळे मिळतात हो ना. दोस्तांना तुम्हाला वाटत असेल की आज बालसभा कार्यक्रमात हे स्वच्छता विषयी का बोलते आहे, लक्षात छोट्या दोस्तांनो बालसभा कार्यक्रमात आज आपण याच विषयी म्हणजे सर्वांसाठी स्वच्छता अभियान या विषयावर एक छानशी नाटिका आता आपण ऐकणार आहोत. विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावतीच्या चमून सादर केली नाटिका. यात सहभाग आहे नव्या मथनकर, मीर गुप्ता, प्रतीक्षा इंग्रे, रिया अडावी आणि ज्ञानेश्वरी उके. चला तर आहात ना उत्सुक नाटिकेला सर्वांसाठी स्वच्छ अभियान.

0: नमस्कार, हे आकाशवाणी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे केंद्र आहे. आज कोविड-19 काळात सुरू करण्यात आलेल्या आकाशवाणी कार्यक्रम शिक्षण सर्वसाथी या अंतर्गत मी निवेदा कुमारी नव्या मंगेश मातनकर आपल्या सर्वांसाठी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या शालेय मंत्रिमंडळाच्या स्वच्छता मंत्री कुमारी मी अरुण गुप्ता यांच्याशी हितरुचकरण आहे. तसेच सोबतच स्टुडिओमध्ये उपस्थित विद्यार्थी मंत्री महोदयांशी संवाद साधील. चला तर आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आजच्या सर्वसाथी स्वच्छता अभियान ह्या कार्यक्रमात तुमचे स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: मंत्री महोदय, सर्वप्रथम आपण स्वच्छ भारत अभियान याचे जनक कोण आहे व भारतात प्रत्यक्षात केव्हा सुरू झाला याबद्दल माहिती सांगायला?
1: हो नक्कीच. स्वच्छ भारत अभियान यांचे जनक महात्मा गांधी आहेत. त्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली आणि समाजातील स्वच्छता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले. स्वच्छ भारत अभियानाची घोषणा भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनी केली आणि 2 ऑक्टोबर 2014 रोजी गांधींच्या विचारांवर आधारित अभियानाला राजगड नवी दिल्ली येथून सुरुवात झाली. सार्वजनिक सभेत भारतीय नागरिकांना संबोधित केले आणि सर्वांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.
0: धन्यवाद मॅडम. मग हे अभियान प्रत्येक गावागावात राबवले जाणार.
1: स्वच्छ भारत अभियान हे

0: भारताच्या 4000 हून अधिक शहरांच्या रस्त्यांच्या भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात राबविले जात आहे. शहरी भागात शहर विकास मंत्रालय मार्फत, ग्रामीण भागात ही अभियान पेयजल व स्वच्छता मंत्रालय मार्फत राबविले जात आहे.
1: मग स्वच्छता मोहीम म्हणजे काय? आमच्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल थोडं महत्त्व सांगाल का?
0: हो, स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारची सर्वात महत्त्वाची स्वच्छता मोहीम आहे. स्वच्छता म्हणजे फक्त शारीरिक स्वच्छता नाही, तर ती मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे अनेक रोगांपासून बचाव होतो, तसेच सकारात्मक दृष्टिकोन मिळते. स्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य रोग जसे सर्दी, फ्लू, पोटाचे विकार व इतर आजारापासून बचाव होतो. स्वच्छते वातावरणामुळे रोग प्रतिकार शक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते.
1: धन्यवाद मॅडम, मी एवढी छान माहिती सांगत आहात. मॅडम, स्वच्छ भारत अभियानाची काही उद्दिष्टे आहेत का?
0: हो आहे ना. पहिले उद्दिष्ट आहे ते म्हणजे उघड्यावर स्वच्छ बंद करणे. ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी व सार्वजनिक शौचालय बांधून उघड्यावर शौच जाण्याची प्रथा पूर्णपणे नष्ट करणे. दुसरे उद्दिष्ट, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. घन आणि द्रव कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावून शहरे व गावे कचरामुक्त करणे. तर तिसरे उद्दिष्ट आहे स्वच्छतेबाबत जागरूकता सवय लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणून व्यक्ती स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी सफाई राखण्याची सवय लावणे.
1: मग मॅडम, या अभियानाचे फायदे कोणते?
0: स्वच्छ भारत अभियानाने सुरुवातीपासून अनेक फायदे दिले आहेत. जसे पहिले, सुधारित सार्वजनिक आरोग्य, यामुळे जलजन्य रोगाचा प्रसार कमी होतो आणि सार्वजनिक आरोग्य सुधारते. दुसरे, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छता सुविधांची उपलब्धता नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविते. तिसरे, योग्य कचरा व्यवस्थापन पद्धतीमुळे प्रदूषण कमी होऊन नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होते. स्वच्छ भारत अभियान समाजातील सर्व घटकांना स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देऊन सामाजिक समस्यांना प्रोत्साहन देते. तसेच स्वच्छता पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपली प्रतिमा वाढली आहे.
1: मॅडम, मग स्वच्छ भारत अभियानाची काही प्रगती झाली आहे का?
0: हो, झाली आहे ना. हे अभियान सुरू झाल्यापासून संपूर्ण भारतात स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. लाखो शौचालय बांधण्यात आली आहे. अनेक गावे, शहरे आणि जिल्हे उघड्यावर स्वच्छमुक्त घोषित करण्यात आले आहे आणि जागरूकता देखील वाढली आहे.
1: मॅडम, या अभियानांतर्गत अनेक सुविधा झाल्या आहेत, तरी पण काही आव्हाने आहेत का?
0: हो ना, प्रगती झाली तरी अनेक आव्हाने समोर आहे. कारण स्वच्छतेशी संबंधित खोलवर राहिलेल्या सांस्कृतिक आणि वर्तणुकीच्या पद्धतीने बदलांच्या आहेत. स्वच्छता सुद्धा आणि जागरूकता कार्यक्रमासह दुर्गम भागात आणि उपशैक्षिक सुधारणेपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया या नेहमी थेट सांडणाऱ्या मसण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आहे. अशी कितीतरी आव्हाने समोर आहे.
1: छान माहिती सांगितली मॅडम आपण. आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ती नक्की पोहोचली. आमचे काही विद्यार्थी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात.
0: नक्कीच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची मी नक्की शंका निरसन करणार आहे.
1: मॅडम, आपण स्वच्छ भारत

0: याबाबत छान माहिती सांगितली, पण वैयक्तिक स्वच्छतेबद्दल मला काय करायला येईल?
1: छान प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी रोज नियमितपणे अंग घासून आंघोळ करणे, रोज दोनदा दात साफ करणे, नियमितपणे नखे कापणे, जीवनापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे. त्यामुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूचा प्रसार कमी होतो. स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरणात शिक्षण व अभ्यास करणे सोपे ठरते. त्यामुळे वर्गात लक्ष केंद्रित करणे सोपे होते, आत्मविश्वास वाढतो, तसे साजेसमजे देखील वाढतात.
0: धन्यवाद मॅडम. मॅडम, आम्हाला या अभियानासाठी काय उपक्रम राबवता येतील?
1: तुम्हाला अनेक उपक्रम राबविता येतील. 15 दिवसातून एकदा शालेय परिसर स्वच्छ करणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली काढणे, वर्गात आकर्षण कचरापेटी तयार करणे, स्वच्छता विषयावर नारे यांची स्पर्धा, असे अनेक उपक्रम राबविता येईल.
0: मॅडम, या अभियानाचे काही प्रमुख कार्य आहेत का?
1: हो आहे ना. या अभियानाची काही प्रमुख नारे आहेत, जसे एक कदम स्वच्छतेकडे, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ भारत सुंदर भारत. हे सर्व नारे स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी व या कारणात सहभागी करून घेण्यासाठी वापरता येते.
0: मॅडम, भारतात स्वच्छतेसाठी काही नियम किंवा कायदे आहेत का? अजून कुठे असे नियम पाळले जात का?
1: हो आहेत ना. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी, ओला कचरा वेगळे करणे, प्लास्टिक वापरण्यात बंदी, महानगरपालिका ग्रामपंचायत यांना कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई निर्वण्य आहे व या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रदूषण भुगतांना तण्याखाली दंड आकारला जातो. सिंगापूर, फिनलँड, स्वित्झर्लंड आणि जपान हे देश सर्व जनिक स्वच्छतेसाठी कडक दंड आकर्षतात, तसे कारावाही होऊ शकतो. ते देश निसर्ग आणि स्वच्छतेप्रती सांस्कृतिक बचावता बाळगतात, ज्यामुळे ते स्वच्छ राहतात.
0: फारच छान माहिती आहे आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली. माहितीचा उपयोग त्यांना नक्कीच होईल, उपयोग त्यांना खरंच नक्कीच होईल. आजच्या या कार्यक्रमामुळे आमचे विद्यार्थी अधिक जागरूक होतील. मॅडम, शेवटी आमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
1: स्वच्छता ही फक्त यावर नाही तर आपल्याला सवयीवर जबाबदारीवर अवलंबून आहे. योग्य दिशा, यंत्रज्ञान आणि लोकसहभाग दिल्यास आपल्याला हे भारत जागतिक दर्जाची स्वच्छता शक्य आहे. आम्हा सर्वांचा एकच नारा, स्वच्छ राहो भारत सारा.
0: धन्यवाद मॅडम, आपले खूप खूप आभार. आम्ही इथे आला व आम्ही कार्यक्रमाची शोभा.
1: धन्यवाद.

0: छोटा रसनो आवडली ना ही नाटिका, खरंच की छान या मुलांनी सर केलेली नाटिका. आणि स्वच्छतेचं तर महत्व तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आणि मला वाटतं थोडं तर आधी तुम्ही स्वच्छता पाहतच असाल, पण आता अशा नाटक ऐकून तर तुम्हाला नक्कीच एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह आला असेल. तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची आता संपत आली आहे. कार्यक्रमातून निरोप घ्यायलाच, पण परत पण भेटणार आहोत बरं का पुढील रविवारी याच वेळेला. ऐकला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम बालसभा. नमस्कार.
1: बालसभा या कार्यक्रम

0: आपण ऐक होतात विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती या विद्यार्थ्यांनी साथ केलेली नाटका जवानसाठी स्वच्छता अभियान. सहभाग होता नवला माथनकर, मीरा गुप्त, प्रतीक्षा झिंगरे, रिया मडावी आणि ज्ञानेश्वरी उईके यांचा.
1: सुवर्ण संधी
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन प्रशिक्षण चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2027 प्रवेश क्रिया झाली आहे.
1: 3 वर्षीय या अभ्यासक्रमाची मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
2: निःशुल्क प्रवेश,
1: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
2: आजच संपर्क करा बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
1: अधिक माहितीसाठी 5529996
2: या क्रमांकावर संपर्क करा.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट ग्रेजुएट बीए नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
4: प्लॅटफॉर्म नंबर
5: चलने
6: ताई तुला नाही झालं मोबाईल चार्ज करायचा होता
5: तुझा चार्ज
6: असा पब्लिक ने फोन चार्ज केला तर पर्सनल टा होईल पब्लिक. बाबा थांबा मी करतो. नो सिग्नल काय करशील फ्री वाय आहे ना
5: बुधू सुर जरा.
6: पेमेंट आठी नो ओपन वाय फाय म्हणजे फ्रॉड ला करा. बाय बाय बी आय सांगे
7: करायची सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
8: पोलीस
9: मिस सीमा
8: बोलते
9: लगेज स्टेशनला या. थांबा नाही तर घरी या. दुसऱ्या खोलीत तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
8: डिजिटल अरेस्ट?
9: 1 लाख द्या वाचाल. बरं ठीक, एक लिंक पाठवली लगेज प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाही मुलगा जेल मध्ये जाईल.
8: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
9: अरे
8: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा फोन किंवा व्हिडिओ कॉल पण सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलीसात रिपोर्ट करा.
10: हेलो मम्मा.
8: हाय.
10: आर काय सांगते?
8: जाणकार बना, सरक रहा. योग्य तीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
11: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
8: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
11: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी, सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
8: WCL, CGS, रिवे, PMJY आणि ESI संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग.
11: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: विश्वासाचे ठिकाण,
11: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
8: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बघा.
12: आता 50 वर्ष झालीत अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
8: आवड नाही हो, सवय झाली आमची.
12: आठवतंय का पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
8: हो तर. आणि तुम्ही के गंभीर म्हटलं खूप रागी टणार.
12: राग तर येतोच ग.
8: हो पण आता माहिती आहे तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
12: हो काय पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
8: काय? हो
12: तुझी साथ
8: आणि तुमची. वेळ बदलली, वर्ष बदलली, पण सहवास मला बदलला नाही. सहवासाची सोनं पावले. दर रविवारी सकाळी 10:30 जरूर ऐका आम्ही नवी मालिका सहवासाची सो पावले.
0: आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र आहे. तकाचे मजून

a la Graura 10. Graura 10.

0: नमस्कार दोस्तों, बॉम्बे टॉकी में आज हम आपके लिए लेकर आए
1: चंद्रपूर केंद्र आहे। श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रहून ऐकत होतात।

आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूरचं प्रसारण 100 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरींवर. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

माझं घर माझा संसार या चित्रपटातील रवींद्र साठे आणि राधा पवार यांनी गायलेलं गीत आपण ऐकत. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अरुण पोंडवाल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील हे गीत.

अतः एक निविनयिका। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात श्रोते हो, वाढत्या वयासोबत अनेकांना सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा तीव्र त्रास सुरू होतो। यामुळे दैनंदिन काम करणं, चालणं, तसं उठणं बसणं देखील कठीण होऊन बसतं। जेव्हा औषधोपचारांनी आराम मिळत नाही तेव्हा गुडघा प्रत्यारोपण नी रिप्लेसमेंट हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आधुनिक उपाय ठरतो। पण या शस्त्रक्रियेविषयी रुग्णांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतात। आपल्या या शंकांचं निरसन करण्यासाठी आणि गुटका प्रत्यारोपण तसंच सांधेदुखीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहणार आहेत चंद्रपूर येथील जैन हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक्सचे प्रख्यात अस्थिरोग आणि सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शशांक संजय जैन। श्रोते हो, या विशेष कार्यक्रमाचं थेट ध्वनिमुद्रण येत्या बुधवारी म्हणजेच 1 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे। जर आपल्याला गुडघा प्रत्यारोपण, संधेदुखी तसंच शस्त्रक्रियेच्या रिकव्हरीविषयी शंका असेल तर आपण फोन करून प्रश्न विचारू शकता। आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0712-25-4634। पुन्हा एकदा ऐका, नंबर लक्षात घ्या, 0712-25-4634। डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपल्याला 1 जुलै बुधवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेतच फोन करायचा आहे आणि आपल्या समस्येचं निवारण करून घ्यायचं आहे। आणि हो, डॉक्टर शशांक संजय जयंत यांच्यासोबत झालेल्या या महत्वपूर्ण चर्चेचं संपूर्ण प्रसारण आपण ऐकू शकाल येत्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। तेव्हा श्रोते हो, गुडघेदुखी आणि संधेदुखीला सहन करत असू नका। 1 जुलैला बुधवार सकाळी 10:30 नक्की फोन करा आणि 4 जुलैला शनिवारी सकाळी 11 वाजता हॅलो डॉक्टर कार्यक्रम ऐकायला विनका। निवेदन संपलं।

सुश वाडकर आणि अनुपम देशपांडे यांनी गायलेलं मुंबईचा फौजदार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश केबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया धाकटी सून या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रसिको नमस्कार. सहवासाची सोनो पावले या कार्यक्रमात मी मुक्ता बोझावर आपलं हार्दिक स्वागत करते. जीवनातले सुखाचे क्षण हे आपण एकट्यानं कधीच अनुभवत नाही, त्यासाठी जिव्हाळ्याची, प्रेमाची, जीवाभावाची माणसं आपल्याला कायम भोवती लागतात. आणि या प्रवासात जास्त जवळचं आणि कायम सोबत करणारं जर कुणी असेल तर ते असतं पती पत्नीचं नातं. एकमेकांना समजून घेत वळणावळणाचं हे सहचर्य मखमली वाट बनते आणि सोनपावलांनी ती सहज मागे पडत जाते. अर्थात या वाटेत खाचखळगे असतातच, पण हात तुझा हातात असेल तर जीवन आनंदाचं गाणं बनतं. आज आपल्या या कार्यक्रमात अशाच आनंदी दाम्पत्याला आपण भेटणार आहोत. ते आहेत चंद्रपुरातील एक शल्यचिकित्सक डॉक्टर शरदचंद्र सालफळे आणि डॉक्टर स्नेहलता सालफळे. आपणा दोघांचंही मी आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आज आपण आपल्या सहजीवनाविषयी जाणून घेणार आहोत या कार्यक्रमातनं. तेव्हा गप्पांची सुरुवात देखील त्याच ओघानं करूया. आपल्या सहजीवनाची सुरुवात केव्हा झाली, कुठे आणि आपण एकमेकांना केव्हा भेटलात?
1: आम्ही डॉक्टर स्नेहलताला 1968 साली भेटलो. मामुली पाहण्याचा कार्यक्रम झाला माझ्या मित्राच्या घरी, कारण मित्रांनी सुचवलेलं स्थळ होतं.
0: अच्छा.
1: आणि जरी आम्ही चिकित्सक असलो तरी या बाबतीत फारशी चिकित्सा न करता क्वालिफाईड मुलगी आहे, तिच्याही काही अपेक्षा असतील आपल्याकडून, मी तिला अप्रूव्ह केलं. तिने थोडं नंतर अप्रूव्ह केलं, मुंबईची ना म्हणून.
0: आपल्या सहजीवनात डॉक्टरच मूल हवी हे मात्र ठरवलं होतं का ते?
1: हो हो, हे मात्र अगदी कटाक्षाने ठरवलं होतं. कारण काय होतं की माझ्या मध्ये जबाबदाऱ्या होत्या आणि मला डाऊट वाटायचा माझ्या एकट्याच्या कमाईवर सारं होईल की नाही. आणि डॉक्टर बरोबर डॉक्टर असलेला कमाई चांगलं, त्यावेळी मोठा आदर्श कपल्स दिसायचे आणि त्यांचं छान सुरळीत चाललेलं आहे असं पाहून आपण मनाची खुणगाट बांधली. स्वतःला आपण डॉक्टर पत्नी शोधूया.
0: काकू तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही हाच विचार केला होता का?
2: हो, नवरा डॉक्टर हवा हे होतच. आणि आमची एकत्र कुटुंब पद्धत होती, यांच्याकडे भाऊ बहिणी इतर असं होतं, त्याच्यामुळे म्हटलं इथे जमू शकते. ऍडजस्ट व्हायला त्रास नाही होत, एकत्र कुटुंबातलं असलं की.
0: आपलं बालपण पूर्ण मुंबईलाच गेलंय?
2: दादर.
0: दादरला.
2: पण शाळा आहे दादरची, कॉलेज दादर आणि मेडिकल कॉलेज.
0: आणि मग लग्नानंतर चंदूरला चालत?
2: नाही,
0: नागपूर.
2: नागपूरला मी 7-8 वर्ष होतो ना, तिथे मेडिकल कॉलेजला होतो लेक्चरर म्हणून. मग यांची बदली झाली सोलापूरला, ते निमित्त झालंय त्याला.
0: म्हणजे तेव्हा तुमची प्रॅक्टिस नव्हती, तुम्ही ऍज अ लेक्चर म्हणून?
2: प्रॅक्टिस नव्हती एस्टॅब्लिश.
0: मग लग्नानंतर किती वर्षांनी ही प्रॅक्टिस सुरू केली?
1: जवळजवळ 8 वर्षांनी.
0: आणि मग ही सुरुवात चंद्रपुरातच?
1: हो, चंद्रपुरात आलो. माझ्या मित्रांनी सांगितलं इथे चंद्रपूरला ये, इथे सर्जन नाहीये कोणी. म्हणजे डॉक्टर सोनवलकर पहिले फिजिशियन होते, त्यांनी मला बोलवलं इथे. खूप छान सॉइल पूर्ण, अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला मागे वळून पाहावं लागलं नाही, इतका छान रिस्पॉन्स होता चंद्रपूरला. तर सरकारी नोकरी सोडल्याचं दुःख नाही वाटलं नंतर. मग
0: सोबतच प्रॅक्टिस सुरू केली तुम्ही चंद्रपुरात?
2: हो, मी थोडी उशीर आले, त्यांची सुरू झाल्यावर मी 1.5 वर्षांनी आले.
0: अच्छा. काय सांगता येईल त्यावेळेच्या चंद्रपूरच्या आठवणी?
1: हो, खूप आहेत, खूप अगदी पुतळीभर. सरकारी नोकरी सोडताना आमच्या आजोबांनी खूप विरोध केला, सरकारी नोकरी आहे म्हणे कोणाला मिळत नाही, तुम्ही सोडू नका, दोघे जण सरकारी नोकरीत आहात वगैरे. आता जुन्या विचारांचे आजोबा ते पुष्कळ दिवस बोलले नाहीत माझ्याशी. आम्ही नोकरी सोडून इकडे आलो आणि आम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळाला इथे. कमी भाड्यात मोठी जागा मिळाली दवाखाना थाटायला, खूप मदतीला चांगले चांगले लोक होते इथे आणि या लोकांनी आम्हाला खूप साथ दिली चांगली. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून पेशंट

0: यायला लागलेत आणि इथे सुतिकागृह सुद्धा नव्हती.
1: अच्छा, त्यावेळी
0: आणि त्यावेळेला एखाद दोन सुतिकागृह सोडले तर इथे बाळंतपणाची सुद्धा सोय नव्हती. सरकारी दवाखाना होता तेवढाच काय ते. तर आमच्या हाताशी थोडासा अनुभव होता आणि तिने पण हाऊस जॉब वगैरे केलेले आणि लेक्चररही राहिलेली, त्यामुळे आम्ही इथे आलो आणि काय बाळंतपण स्त्रीरोग आणि माझी जनरल सर्जरी असं आमची प्रॅक्टिस सुरू झाली. कधी मागे वळून पाहावं लागलं नाही, इतकं काम होतं चंद्रपुरात.
2: मला राजलक्ष्मी आणि डॉक्टर चेंडके यांनी सुरुवातीला खूप मदत केली. काही डिफिकल्टी आल्या की छान आहे.
1: त्यामुळे अर्थातच ते दिवस खूप छान होते.
0: खूप छान होते ते दिवस. अगदी कॉम्पिटिशन नाही, कोणाची एकमेकाबद्दलची असूया नाही आणि प्रोफेशनल एथिक्स वगैरे मुद्दाम पाळण्याची गरज नव्हती. कारण पंचक्रोशीतले लोक गरीब पेशंट्स यायचे आणि त्या गरीब पेशंट्स मला एस्पेशली खूप आवडायचे. ते पागोटे बांधलेले आणि बाया येऊन आमच्या हॉस्पिटलच्या अंगणामध्ये स्वयंपाक पहिल्यांदा करायचे आणि स्वयंपाक केल्यानंतर मग पेशंट दाखवायला मध्ये यायचे.
1: तो माणुसकीचा ओलावा जिथे दिसतो आपल्याला तिथे आपण जातो, जवळीक साधतो, हे खरं आहे. प्रोफेशनल लाईफच्या व्यतिरिक्त चंद्रपुरात त्यावेळी काय होतं असं दोघांनी जे एन्जॉय करावं असं?
0: खूप म्हणजे मनातला प्रश्न विचारत तो. नागपूरला आमच्या मल्टीफेरस ऍक्टिव्हिटी होत्या, लेक्चरर होतो आणि छोटस हनुमान नगर मध्ये राहत होतो. पण तिथे खूप एक अट्रॅक्शनची गोष्ट अशी होती की संगीताचे कार्यक्रम व्हायचे, भाषणांचे कार्यक्रम व्हायचे, नाटकं यायची आणि ह्या साऱ्या गोष्टी आम्ही इतक्या परिपूर्णपणे पाहिलेल्या आहेत अगदी. आणि त्याचा खूप आनंद मिळाला. पगार कमी असायचे, खर्चही कमी असायचे, स्वस्ताही होती. पण या साऱ्या याच्यामध्ये संगीतांचे दनवटे रंगमंदिरातले नागपूरचे कार्यक्रम आम्ही कधी सोडत नसू. ते काही एकपात्री वगैरे यायचे आणि तिथे आम्हाला पु ल देशपांडेंना पहिल्यांदा पाहायला मिळालं. त्यांचा वाऱ्यावरची वरात, असामी असामी वगैरे आम्ही तिथे पाहिलं आणि हे सारं पाहताना असं वाटलं की आपण किती सुखी आहोत. हे किती छान छान मोठे मोठे आर्टिस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि ते सर्व गोष्टींचं सोडून चंद्रपूरला आलो त्यावेळेला मनात एक रुखरुख लागली होती की आपण ज्याला इंग्लिश मध्ये कल्चरल स्टार्वेशन म्हणतो, आपली सांस्कृतिक भूक असते, त्या सांस्कृतिक भूकेसाठी चंद्रपूर कसं राहणार, आपल्याला तिथे नाटकं पाहायला मिळणार का, सिनेमा हाऊसेस आहेत का, यातलं काही नव्हतं. पण माणसं इतकी सभ्य आणि छान की आमचे सूर जुळत गेलेत. आमच्या मित्रांनी तिथे एक छोटस मंडळ काढलं, ऐकणारे लोक, रसिक लोक, रसिक नावाचं मंडळच काढलं आणि इथल्या लोकांनी आम्हाला खूप छान साथ दिली. आणि मग आर्टिस्ट लोकांना बोलवायला लागलो आम्ही. आर्टिस्ट हे स्वस्त होते होते मग, कमी पैशामध्ये यायचे, बिदागी म्हणायचे, तुम्हाला जे द्यायची ती द्या वगैरे. हॉटेल्स नव्हते, आमच्याकडे मोठे आर्टिस्ट येऊन राहिलेत. आमच्या आजचं पिठलं भाकर खाल्लेली आहे, त्यामुळे तो एक आनंद होता. आणि हळूहळू नाटकं वगैरे इकडे यायला लागलीत आणि कल्चरल स्टार्वेशन सारखं असं काही झालं नाहीये आणि खूप आवडीनिवडीच्या गोष्टी इथे साकारायला मिळाल्या.
1: तुम्हाला पण या सगळ्या गोष्टीची आवड होती का?
2: हो, मी दादरला राहायचो ते शिवाजी मंदिरला खूपसे नाटकं पाहिले, सुधीर गीत रामायण ऐकलं, बाकीचे कार्यक्रम खूप आहेत. त्या श्रेणीवर ते सकाळी रागायचा ना कार्यक्रम, संगीत सरीचा, ते सकाळी गाणं वाजता राग सांगायचे आणि त्याचं गाणं सांगायचं कुठलंय.
1: अच्छा,
2: मग ते ऐकता ऐकता थोडेसे रागदारी थोडीशी ओळखायला लागले, हळूहळू इंटरेस्ट
1: निर्माण झाला आणि मग शास्त्रीय संगीत पण तुम्ही ऐकायला लागलात. तर आकाशवाणी चंद्रपूरचे इतक्या दशकांपासूनचे तुम्ही श्रोता आहात, रेडिओ अनेक गोष्टींची आवड आपली जपली.
0: स्नेहलता माझी पत्नी, तिला संगीत सरिता ऐकता ऐकता मी तिला गमतीने हा राग ओळख, हा खरा हे आहे ते ओळख वगैरे, एक साडी बक्षीस देईन वगैरे. आणि या याच्यात तिने बऱ्याच साड्या जिंकल्या. आणि हा सारा आनंदाचा भाग होता. आणि एक लक्षात घेतलं की गीत आपल्या जीवनामध्ये किती ठिकाणी रंग होते ते लक्षात आलं. ऐकून ऐकून ऐकलं, श्रवण भक्ती केली, सुदैवानी गळ्यात कोणता सूर नव्हता. त्यातील लोकांना मी फार छळलं असतो, परंतु हे चांगलं वाटलं, ऐकायला कान सुद्धा तयार होत गेले. अरे, आमच्या इथे चंद्रपूरला मी आल्यानंतर परवीन सुलतानाला इथे बोलावलं होतं, भीमसेन जोशींना इथे बोलावलं, मालिनी राजूरकरांना,
1: आणि
0: मालिनी राजूरकरनी पिठलं भात खाल्लेलं आहे. त्यावेळेला हॉटेल नसायचे ना, आर्टिस्ट आम्ही घरी बोलायचे. हे तुम्हाला असं

0: चालेल का वगैरे वगैरे आणि यायची.
1: बरोबर, म्हणजे आपल्या कार्याला बाहून देणारी माणसं होती, बाकी जीवनाच्या अपेक्षा सगळ्यांच्याच कमी होत्या, मर्यादित होत्या. जे करायचं ते अगदी मन लावून करायचं हे एक ध्येय सगळ्यांनीच ठेवलेलं होतं, त्यामुळे त्या त्या क्षेत्रातली माणसं येत गेली, आपलं मनोरंजन करत गेली आणि खर तर आपल्याला त्या दृष्टीनं समृद्ध करत गेली. या व्यतिरिक्त आणखी एकसारख्या अशा कुठल्या आवडी होत्या दोघांच्या?
0: आवडी त्या सांगायच्या म्हणजे गप्पर मंडळींचं मैफिल जमवणं आणि गप्पा मारणं. ह्या त्यात आमच्या गच्चीवर इतक्या गप्पांचे कार्यक्रम व्हायचे आणि स्नेहल आमच्या अर्धांगी तिची पूर्ण साथ असायची प्रत्येक वेळेला. आनंदाने सर्वांसाठी फराळ पाणी जे काही असेल ते करणार, सर्वांना आग्रहाने खाऊ घालणार आणि आमच्या घरच्या गच्चीवरच्या गप्पा छान रंगायच्या. आणि त्यात काय सांगायचं, इतके मोठे मोठे लोक येऊन गेले, मोठ्या मोठ्या आर्टिस्ट वगैरे येऊन गेले आणि गच्चीवर त्यांना छान वाटायचं, अगदी म्हणायचं अगदी घरच्यासारखे कार्यक्रम झाले. तर हा एक आनंद असायचा, गप्पामध्ये जमलं की लोक आपल्या गावातल्या छान मित्रमैत्रिणी त्यांना आग्रह करायचा, थोड्याशा आग्रहाला बळी पडून ते गाणं बिणं म्हणून दाखवायचे, आम्ही गोड मानून घ्यायचो. परंतु काही काही जणांच्या खरोखरच चांगले गायक इथून निर्माण झाले, ते सुद्धा गच्चीवर गाऊन गेलेत, याचा मला एक आनंद आहे. त्या घराच्या वरच्या हॉलचं उद्घाटन जे झालं ते प्रसिद्ध गायक पंडित श्याम गुंडावार यांच्या बरोबर आलेले चांगले साथीदार आणि श्याम गुंडावांच्या गायनाने आम्ही उद्घाटन केलं. म्हटलं वा, घराचं उद्घाटन असं व्हायला पाहिजे, रिबिन कापणं काय कोणी कापू शकतो? बरोबर.
1: आणि मुळात आपण ज्यात रमतो ती गोष्ट व्हावी यासारखा आनंदाचा दुसरा कुठला भाग नसावा.
0: आनंदाचा भाग म्हणजे असा, आता आम्ही दोघे जण एका बाबतीत खूप भाग्यवान आहोत की आमची जी वास्तू आम्ही बांधली, स्वतःच हॉस्पिटल बांधलं, त्या बांधल्यावर वरच्या बदल्यावर गेस्ट रूम्स हे ते सर्व बांधलं, साऱ्या सुविधा केल्या आणि ह्या वास्तूला इतक्या मोठ्या लोकांचे पाय लागले की कोणी पद्मश्री होते, कोणी पद्मभूषण होते, या सर्व लोकांचे पाय त्या ठिकाणी लागले, आम्हाला खूप कृतकृत्य वाटलं. म्हटलं ही वास्तू पवित्र झाली आहे, वेगळी वास्तूपूजा करण्याची गरज नाही आहे. असं छान वाटायचं. आणि गच्चीवर गप्पा मारणारे इनेगिने रसिक लोक होते चंद्रपूरचे, त्या साऱ्यांच्या बरोबर खूप गोष्टी शेअर करत असू आम्ही, कोणतं काय वाजलं त्यात काय वाचलं हे वगैरे. आणि साऱ्या पंडिता सुद्धा असायच्या, त्यात पंडित सुद्धा असायचे म्हणजे अभ्यासनी झालेले पंडित. तर अशा साऱ्यांच्या याच्यातल्या गच्चीवरच्या गप्पा आजही लोक आठवण करतात, गच्चीवरच्या गप्पा केव्हा.
2: मला कुकिंग आवडतं, म्हणजे नवीन नवीन डिशेस करून ते सगळ्यांना खायला घालायला आवडत.
0: तिथं कुकिंग खाताना आम्ही किंग असतो असं छान महाराजासारखं हे करून. आणि सर्व नुसतं आम्हाला एकट्याला नाही खाऊ घालत, चार चौघांना बोलते. दडपे पोहे आम्ही ऐकलंच नव्हतं नाव, पण मग दडपे पोहे करून काकू खाऊ घालतात म्हणून इतक्या डिमांड यायला लागल्या. काकूंच्या हातचं जेवायचं आहे वगैरे हे त्यासाठी तर
2: आवडतं. मध्ये काय तर सुमंत आणि मी नातवंड होती, त्यांना रोज वेगळी डिश लागायची, संध्याकाळी तेच भाजी काहीतरी वेगळं. आणि आता युट्यूब असं पाहून वेगळे पदार्थ करतात.
1: बरोबर, म्हणजे ही आवड सुद्धा तुम्ही छान जपली.
0: म्हणजे बायकोची एकदम तारीफ करू नये परंतु सांगायला हरकत नाही, अनेक जण तृप्त होऊन गेलेत आमच्याकडे. मी एक थोडीशी सेवा काम करतो, वनवासी कल्याणाश्रमाचं काम करतो. वनवासी कल्याणाश्रमातले लोक कार्यकर्ते कुठल्याही हॉटेलमध्ये उतरत नाही, ते घरी उतरतात. आमचं घर स्पेशस, त्यामुळे ते इथं उतरायचे आणि काकूंच्या हातचं जेवण झालं की संतृप्ततेचे ढेकर देऊन मग प्रवासाला निघायचे. तर ह्या साऱ्या गोष्टींचा लोकांच्या याच्यात फार मोठा वाटा आहे की सारे काकूंनी आम्हाला खूप खाऊ घातलं वगैरे,
2: म्हणजे त्यांच्या लक्षात राहत.
1: बरोबर. नाही, कुणालाही आपलंसं करून द्यायचं म्हटलं की पोटातनं जाणारा मार्ग हा सगळ्यात जवळचा.
0: अगदी बरोबर. चंद्रपुरामध्ये वनवासी कल्याणाश्रमाने खूप मोठं रिकॉग्निशनच नव्हे पण सेवेची संधी खूप मोठी दिली. बाबा आमटेंचा खूप जवळचा सहवास आम्हाला मिळाला, कारण आम्हाला ते थट्टेने म्हणायचे हे बाबांचे पहिले डॉक्टर आहेत वगैरे म्हणून. आता बाबांचे काही छोटस दुखलं उकलं की मी आनंदवनात जाऊन बाबांना तपासत असे, मी आणि डॉक्टर सोनवलकर, त्यामुळे आम्ही दोघे आनंदवनाचे खूप जवळचे मित्र झालो. आणि आनंदवनातल्या सर्वांना आम्ही फ्रीमध्ये ट्रीटमेंट देत होतो, अगदी होती आणि घरचं जेवण सुद्धा त्यांना मिळायचं. त्यामुळे ताई आमटे किंवा बाबा आमटे, विकास आमटे, प्रकाश आमटे हे सारे जण एक कुटुंब तयार झालं होतं. चंद्रपुरात राहून ही सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की ह्या तीर्थक्षेत्र आहेत खरं म्हणजे. अभयबंग सर्च आहे किंवा लोकबिरादरी प्रकाश आमटेच आहे किंवा आनंदवन आहे, ह्या साऱ्यांनी सेवेचा आनंद वाटलाय चहूकडे आणि आम्हालाही मिळालाय तो आनंद. आम्हा दोघांचाही सहभाग होता तो म्हणजे लायन्स क्लब. आम्ही लायन्स क्लब विथ ए पर्टिक्युलर पर्पज मी भाग घेतला लायन्स क्लब मध्ये. मी म्हटलं समाजासाठी जर आपण काही करत असू तर त्या लायन्स क्लब मध्ये. म्हटलं नुसते जेवणासाठी एकत्र येणं मला आवडत नाही, याच्या थोडं लायन्स क्लब आम्ही स्थापन केला इथे विथ ए प्रिन्सिपल काहीतरी सेवाभावी काम करूया. तर आम्ही काय केलं लायन्स क्लबच्या माध्यमातून सर्जिकल कॅम्प्स घेतले. मला आता सर्जिकल स्किल आहे, मित्रही आहेत वगैरे. तर आनंदवनात स्वर्च मध्ये म्हणजे अभय बंग राणीबंग कडे किंवा प्रकाश आमटेकडे सगळीकडे कॅम्प्स व्हायला लागले. शिबिरांची सुरुवात आम्ही केली सुरुवातीला. आता लोकांनी पुष्कळ केलं परंतु एक खूप प्रचंड समाधान देऊन गेले हे सारी शिबिर. आणि या शिबिरांच्या सर्वच संचालन आणि वर पाहणं सर्व स्नेहल करायची, त्यामुळे एक मोठं आत्मिक समाधान त्या ठिकाणी आम्हाला मिळालं.
2: सकाळी ऑपरेशन असायचे यांचे, 8 वगैरे ऑपरेशनला जायचे आणि मी उशिरा जाय आणि घरी स्वयंपाक वगैरे करूनच जात होते तेव्हा सुरुवातीला. मग माझी जाऊ आल्यावर मग थोडं दोन मग मी नाकलो होते तेव्हा थोडेस लेक्चरर होते जायचं. संध्याकाळी 4-5 घरी आलं की करतं
1: कुटुंबातलं.
2: मग येणारा जाणारा हे तिथेही होतं. डॉक्टर आणि मेडिकल कॉलेज जवळ कोणाला जायचंय मेडिकलला घेऊन जायचंय घेऊन जा डब्बा पाठव
0: सारं करावं.
1: आणि स्वयंपाकघरात मात्र काकू सगळ्यात जास्त रमल्या, आनंदाने रमल्या.
2: तर बाकीच्या औरावर करायला नाही आवडत पण नुसतं करायला ते आल्यावर तसंच झालं. तर दवाखाना आणि झालं आता कसं तरी ऍडजस्ट
0: व्हायची आमची खरी गोष्ट.
2: म्हणजे रात्री वगैरे डिलिव्हरीची केस आली आम्ही दोघं तिकडे गेलो की मग पंकजला शेजारी ठेवून जायचं किंवा बाहेरून कुल उपलब्ध जायचं
1: बऱ्याच. कौटुंबिक सहकार्यही होतं तसं एकमेकांचं, त्यामुळे तेही दिवस छान गेले. एकमेकांची सोबत असताना सुद्धा तो प्रसंग फार कठीण वाटला असा एखादा प्रसंग.
0: हो असे अनेक प्रसंग येऊन जातात. काय काय होतं, मुलगा मेडिकलला अमरावतीला शिकत होता योगेश मोठा मुलगा आणि त्याला मोटरसायकल वगैरे घेऊन दिली इकडे तिकडे हिंडावं लागतं वगैरे म्हणून आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि मग आम्ही दोघे जण आदरून गेलो म्हणतो कसं काय करायचं वगैरे. पण परमेश्वर कृपेने त्याला काहीही झालं नव्हतं. परंतु ते 8 आम्ही जे इथून गेलो आणि त्याला पाहिलं तोपर्यंत पायाखाली जमीन नव्हती आणि जीवही जागेवर नव्हतं. पण असे क्वचित प्रसंग येतात. कधी कधी हॉस्पिटलमध्ये प्रसंग येतात, पडलेली बाळांती येणं किंवा खूपच बिघडलेलं ऑपरेशन इथे करायला यायची त्यावेळेला त्या याच्यामध्ये इतकी एनर्जी जायची शरीरातलं ऍड्रेनालिन खर्च व्हायचं, घाबरून जायचो. कारण काय होतं इथे तेवढ्या सोयी नव्हत्या आणि आम्ही प्रॅक्टिसला आलो त्यावेळेला सोनोग्राफी नाही, सीटी स्कॅन नाही, काहीच नव्हतं.
1: अच्छा सुविधा नव्हत्या
0: नव्हत्याच काही. सुंगणी देणारा एखादा डॉक्टर असायचा. आता भरमसाठ झालेले आहेत, कॉम्पिटिशनही वाढलेली आहे. त्यावेळेला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे हे तुम्हाला घ्यायचं. अडलेली बाळंतिणीच्याकडे आली की आम्ही दोघे जण शेअर करायचो अँग्झायटी. निर्णय घेता येत नव्हते लवकर, पेशंटला इथून नागपूरला शिफ्ट करता येत नव्हते, काहीच साधनं नव्हती काही त्यावेळेला. कारण मला तर आठवतं एक मजेदार प्रसंग सांगतो. नेहल नुकतीच एक ऑपरेशन डिलिव्हरी आटोपून आली बाहेर. रात्रीचे 2:30 वाजले होते आणि हात धुवून हात पुसू शकतो तितक्यात आमच्या दवाखान्याच्या समोर बराच अंधार असायचा. ते हातात काठ्या बिठ्या घेतलेले कंदील घेतलेले लोक आलेत. म्हटलं बाबा कोण आहेत, दरोडेखोर आहेत की कोण आहेत की काय आहे. तर पेशंट होते हे नदी ओलांडून खाटेवर त्या पेशंटला घेऊन आले आणि सांगितलं बाईचं बाळ पोटातच गेलेलं आहे, अर्धवट बाहेर निघालेलं आहे, तर तुम्ही सांभाळून घ्या म्हणे. आम्ही कसे बसे आलो म्हणे, 20 किलोमीटर चालत आलो आहे म्हणे. ह्या साऱ्याच्यातून पाहिल्यावर आम्ही पाहिलं मूल खरोखरच अर्धवट बाहेर आलेलं, त्याला बाहेर काढलं गेलेलंच होतं. त्याचा आतमध्ये जो प्लासेंट असतो वळ तो बाहेर काढला आणि मग ती आउट ऑफ डेंजर आहे असं पाहिल्यावर म्हणून आम्ही बाहेर सांगायला आलो सांगायला आलं ते सारे दमलेले लोक त्या गिट्टीच्या ढिगावर झोपून गेले होते. एवढा विश्वास त्यांचा की तुम्ही करा आता काय करणार आहात तुम्ही जर. असे प्रसंग येतात आणि लक्षात राहतात की अरे बापरे केवढा मोठा विश्वास यांचा. डॉक्टर तुम्हाला जमेल का, डॉक्टर तुम्ही कराल का, हे होईल का, ब्लड लागेल का.

0: ही चौकशी नाही, भाबडेपणा.
1: डॉक्टर हा देव असतो ही संकल्पना त्यावेळीचीच आणि प्रश्न विचारणं हे आजचा.
0: अरे बापरे, किती वाहवा घेतात डॉक्टरचा पहिल्यांदा मुख्य म्हणजे प्रश्नोत्तर हे सारे. पण जुन्या काळात हे असायचं की तो कोणीतरी आलेला आहे, एक मळक्या कपड्यामध्ये अशी काहीतरी नोटा चिल्लर वगैरे आणून ठेवून द्यायची. अरे तुरे म्हणायचे डॉक्टरला, अरे म्हणे तुझ्याकडे आणलं म्हणे, तर तू बघ म्हणे काय करायचं तर त्याच काहीतरी आहे आहे म्हणतात म्हणे, तर तू ते काय आहे ते पाहून घेऊन. त्याला त्याही बाबतीत काही नसायचं, काही नाही, जो डॉक्टर आहे ते करेल तो प्रमाण. अटकलेला हर्निया त्याचा आणि त्याच्याजवळ टोटल आणलेले रुपये होते 600 आणि स्वयंपाकाचं साहित्य, या सर्व याच्यात मला ते सर्व भागवावं लागलं. आणि तो इतका छान मस्त मुलगा छान हसायला लागला. त्यावेळेस आम्ही म्हटलं मला 1,00,000 रुपये मिळाले. आनंद असतो, खरी गोष्ट आहे.
1: ही सेवाभावी वृत्ती त्यावेळी होती, तुमच्यामध्ये ती जास्त होती असं म्हणायला लागेल.
0: सर्जिकल प्रॅक्टिस ही अशी आहे, ईश्वराच्या सर्वात जवळीक जर कोणाची असेल तर ती डॉक्टरची असते.
1: बरोबर.
0: सर्वात मोठा जर आस्तिक असेल, देवावर विश्वास ठेवणारा, तर तो डॉक्टरच असतो. बाकीचे फॉर्मॅलिटी म्हणून नमस्कार करतात, फुलं वाहतात. आम्हाला एक माहित असतं की देवा मी फक्त जखमा शिवलेले आहेत त्याच्या भरवून काढणं ही जबाबदारी तुझी आहे. हे देवाला जे साकडं घालतो ना तो मनोमन देवाची प्रार्थना करतच असतो. डॉक्टर हा कधीच नास्तिक नसतो, पण देवावर भाबडं प्रेम असतं त्याचं, पण खोटी भक्ती नाही दाखव, एवढीच गोष्ट खरी. आम्हाला बाबा आमटेंच्या आनंदवनात खूप शिकायला मिळालं. त्या याच्यामध्ये अशी प्रेरणा मिळत गेली की या गोष्टी करा तुम्ही, शेवटी तुम्हाला काहीच बरोबर न्यायचं नाहीये, पण आठवणी चांगल्या राहिल्या पाहिजेत. आणि ह्या साऱ्या ज्या आठवणी आहेत, तिकडचे अडलेले पेशंट्स, कुठे बाबा आमटेंकडचे ते सारे कुष्ठरोगी ज्यांना कोणी हात लावायला तयार होत नसेल, तर ह्या सर्व लोकांची ट्रीटमेंट करण्यामध्ये जो आम्हाला आत्मिक आनंद मिळाला आणि त्यांचं सर्व आतिथ्य करण्याचा जो स्नेहाला आनंद मिळाला तो आमचा लाखमोलाचा आहे. अगदी खरं.
1: आपल्या दोघांनाही पण प्रवासाची आवड आहे का?
0: खूप नाही, पण जशी सवड मिळाली तसे तसे आम्ही प्रवासाला गेलोय. आमचं प्रवासी भ्रमण मंडळ म्हणजे मी, डॉक्टर सोनवलकर, म्हणजे आमची दोन मुलं, सोनवलकरांची दोन मुलं आणि आम्ही चौघ जण, आम्ही सारे डॉक्टर्स झालो. आणि मग कुठेतरी बेंगलोरला चला रे, इकडे आणखी कुठे अंदमानला चला किंवा आणखीन कुठे इकडे काश्मीरला जा वगैरे असे एवढे फिरून आलो. पण असे खूप फिरणारं कपल वगैरे अशी काही आमची काही ओळख नाही आहे. फिरवणारं कपल असे नाही, अशी गंमत आहे.
2: नाही म्हणजे आत्ताची जी त्याच्यापैकी मुलं प्रवास करत असतो,
1: प्रचंड आवड आहे फिरण्याची.
0: हो, आमच्या चिरंजीवांनी 5ही खंड पाहिलेले आहेत.
1: फिरतीवरच असतात.
0: हो, ते फिरतीवर असतात.
2: सोनवलकर म्हणायचे कधी कधी इथे असतो योगेश.
0: हो.
1: लग्नाला किती वर्ष झाली?
0: 58 चालू आहे.
1: खूप मोठा प्रवास आहे.
0: चांगला प्रवास झाला. एकदा भांडली नाही ही माझ्याशी. मतभेद झाले, पण असे राजकीय मतभेद, धार्मिक मतभेद वगैरे असे होते.
1: कौटुंबिक मतभेद,
0: मतभेद होण्याचा मोकाच मिळेना की कुठेतरी भांडूया आपण वगैरे. नाही
2: भांडण झाले, मी बहुतेक चुप राहायचे की निवळ तोंडाला तोंड नाही.
0: हे एकतर्फी भांडण्यामध्ये काही मजा नाही. सारे एकदम
1: विरोधी पक्ष तसा मजबूत नाही म्हणून
0: काहीच पडखाऊ धोरण. त्यामुळे मी पण नांगी टाकून द्यायचं काय कुठेतरी निदान आमची खराब झाली वगैरे बोलायचो किंवा आणखी काहीच नसेना, बोलायला जागा ठेवे ना. इकडून घर खूप छान सांभाळलंय तिने, मुलांचं अपब्रिंगिंग खूप छान केलं. दोन्ही मुलं आमची सुविद्य डॉक्टर झालेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट चांगले आहेत. एक मुलगा सुदैवानी आमच्या जवळ आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, दुसरा इंग्लंडमध्ये आहे. त्यांच्या बायका पण डॉक्टरच आहेत. त्यामुळे एक सुखी आणि चांगलं कुटुंब हे समाधान आहे. खूप पैसा नाही जमवला, कारण चॅरिटी खूप करावी लागली करायची याच्यासाठी, कारण इतके असहाय पेशंट होते. नसे ना काय म्हटलं, कमी पडू देत नाही देव.
1: बरोबर.
0: सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काम करायचं, कमी पडत नाही एवढी गोष्ट नक्की लक्षात आली. एवढे सारं आम्हाला स्वतःच क्लिनिक बांधता आलं, हॉस्पिटल बांधता आलं, घर बांधता आलं, आणखी काय पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यातून सार्थ शेवटी इथे ठेवूनच जायचंय ना. मग त्यामुळे एक समाधान आहे आणि एक जण केव्हा तरी पण पड खातो, त्यामुळे संघर्ष नाही होत.
1: इतकं मोठं सहजीवन इतकं सहज जात आणि तोच आदर्श या कार्यक्रमाच्या माध्यमात

0: त्यातनं श्रोत्यांपर्यंत जावा हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या निमित्तानं तुम्हाला काय सांगता येईल आमच्या युवा पिढीला?
1: एक सांगायची गंमत म्हणजे अशी की आपण आपलं सहजीवन ज्याच्या बरोबर घालवायचं आहे त्या बाबतीत फार चिकित्सक अस आणि फार सुंदरही असली पाहिजे, स्वयंपाकही आला पाहिजे, सर्व करता आलं पाहिजे, नाच गाण्यामध्ये सुद्धा भाग घेता आला पाहिजे, नाटक पाहायला बरोबर आली पाहिजे आणि चार पैसे कमवले पाहिजे. एवढ्या मोठ्या अपेक्षा का ठेवताय आपल्या? आपल्या अपेक्षा माफक ठेवा की सोबत कशी करणार. सोबत जर चांगली होत असेल तर आपल्याला बाकी दुसरं काही नको असतं.
0: बरोबर.
1: आणि मुख्य म्हणजे समजूतदारपणा. हे आम्ही शिकलो, अजूनही शिकतोच आहे, कारण शिकण्याचं वय असतं, कधी संपत नाही.
0: बरोबर.
1: आजच्या कपल त्यातून परिस्थिती स्फोटक असते, म्हणजे स्फोटक म्हणजे घटस्फोटापर्यंत स्फोटक असते. तरी ह्या याच्यामध्ये थोडासा विचार जर केला तर दोघांचे संसार सुखी होऊ शकतात, दोन कुटुंबांचं नातं झालेलं असतं. आणि ह्या साऱ्या याच्यामध्ये ते रंगोळे शोधायचे असतात, चांगले क्षण शोधायचे असतात आणि ह्या साऱ्या याच्याबरोबर दोन कुटुंबांना एकत्र जुळवून ठेवायचं असतं आणि ही भूमिका दोघांनी निभवायची असते. आणि संदेश हाच देतो की एकमेकाला समजून घ्या, एकमेकाच्या आवडी समजून घ्या. थोडा त्याग करावा लागला तरी हरकत नाही, थोडी तडजोड करावी लागली तरी हरकत नाही, परंतु आनंदी जीवनाचा मूळ गाभा हाच आहे की समजून घ्या एकमेकाला,
2: एकमेकांवर विश्वास ठेवा. आणि तडजोड करावीच लागते थोडीफार.
0: हो हो.
2: आणि लग्न झाल्यावर मुलीलाही समजायला पाहिजे की दोन्हीकडचं हित पाहणारी ती दुहिता, तिने सासरच्यांचा सुद्धा तेवढ्याच ह्यांनी स्वीकारलं पाहिजे, त्यांच्यावरची जबाबदारी एकमेकांचे स्वीकारलं पाहिजे फॅमिलीची.
0: बरोबर.
1: समजून घेणं हे खूपच महत्वाचं आहे आणि हे निहालनी मला खूप चांगली साथ दिली आहे की कमी बोलणारी असल्यामुळे, बोलणं ऐकून घेणारी असल्यामुळे मी काहीतरी बोलतो पण ते संयुक्तिक असतं. हिने सासरचं आणि माहेरचं दोघांचंही केलेलं आहे. अनेक आनंदाचे क्षण असतात ते शेअर केल्याने वाढतात.
0: बरोबर.
1: आणि हा जो आनंद आहे ना हा कुठे मोजता येत नाही. टू हॅव मोर ऑर टू हॅव व्हॉट यू रिक्वायर याच्यातला फरक आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत या वयात मध्ये सुद्धा. सर्वे तू सुखीनाच संतू, सर्वे संत निरामय असं म्हणतो आपण. त्यांना निरामय आयुष्य सर्वांना लाभतच असं नाही, परंतु जे असेल ते चांगलं याच्यात करून देवाची प्रार्थना आपण करूया.
0: आज स्टुडिओत येऊन आपल्या सहजीवनाला छान उलगडलं, इथे छान छान आठवणी आमच्याशी शेअर केल्या, या साऱ्या गोष्टींसाठी आकाशवाणी चंद्रपूर केंद्राकडनं मी आपले खूप खूप आभार मानते.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: आपण ऐकत होतात सहवासाची सोनपावली. या कार्यक्रमात डॉक्टर शरदचंद्र सालफळे आणि स्नेहलता सालफळे यांची मुक्ता बोझावार यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्यक राजन देशभ्रतार आणि सादर करते होते उमेश दुपारे. 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:55 होत आहेत. ठीक 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि त्यानंतर मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: महात्मा गांधी का कहना है,
2: मैं भगवान को मानवता की सेवा द्वारा देखने का प्रयत्न करता हूँ, क्योंकि मैं जानता हूँ भगवान न ऊपर आकाश में है और न नीचे पाताल में, वो तो सब में है.
3: मन की शांति और शक्ति के लिए जुड़िए भक्ति से.

0: कुछ नए प्रयासों की चर्चा करेंगे। तब तक आप अपना और अपने परिवार का ध्यान रखिए, और हां, जल संचय तो करना ही करना है, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है। एट द रेन ये अभियान जरा भी ढीला नहीं होने देना है। तो मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आलं आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत। यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे। रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे। या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे। म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस। यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली। यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला। मी सर्व विजयी

खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधीकधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणा

आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या

च्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली.

यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 हून अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 हून अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे

0: नद्या तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकटतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केला जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यान्हीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणींनो,

0: आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणीनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहीतही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं ही खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय?
1: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: क्या बात आहे. मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं, जे मगाशी मी म्हटलं, ते होऊ शकतं, नाही का?
1: बरोबर आहे.
0: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत, बालपणापासून सगळं सुरू होतं, तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो? बालपणापासून सुरुवात करूया.
1: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड, जंक फूड कडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात, तर आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतायत, देत आहेत, आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील, कोणी असेल, तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले, इवन नर्सरी सारख्या ठिकाणी, LKG UKG सारख्या ठिकाणी बघितले, तरी मुलांची वजनं वाढलेली आहेत, मुलांना, लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही, योगाकडे वळलंच पाहिजे.
0: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा, मूल लहान असतं, त्याला कशी गोडी लावायची या योगाची?
1: हा, तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक, जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात, ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे, पेटी वाजवणे, संगीत, नृत्य, असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाच्या क्लासेसला लावेल.
0: बरोबर.
1: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत. मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं, आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाही आहे, ते अवश्य लावा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना, तर मुलांना काय खावं, काय करावं, काय न करावं हे आपोआप सांगायला लागेल.
0: आणि मला असं वाटतं मुलंही अनुकरण प्रिय असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर तुम्ही केलं तरच ती करणार आहे.
1: बरोबर आहे.
0: मग लहान मुलींसाठी काय आसनं तुम्ही सांगाल की काय केली?
1: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन, ताडासन, त्याचबरोबर काही त्रिकोणासन, भुजंगासन, सेतुबंधासन, वज्रासन, असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात, आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात, जेणेकरून मुलींचे सर्वांगीण विकास, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक, असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत होते.
0: आणि मला असं वाटतं की हे जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
1: तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
0: बरोबर आहे.
1: कुठल्याही क्षेत्र असू दे, तिथे गुरु हा हवा.
0: तुम्ही सर आता सांगताय ते अगदी चांगली गोष्ट आहे की लहान वयातच ह्या सगळ्या याची गोडी लागली, तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे, कशासाठी हे केलं पाहिजे, ह्याची वेळ येणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं, त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं, त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही?
1: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या, ते आता अगदी 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा, की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठलेही आजकाल शाळेमध्ये सुद्धा PT चे वर्ग होत नाहीत. सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईल

0: मोबाईलचा खेळ खेळत आहेत मुलं, म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही,
1: शारीरिक दमणूक
0: होतच नाहीये, आणि त्याच्यामुळे ही लवकर मासिक पाळी सुरू होणे, ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागते, तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
1: नक्कीच नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजेत?
0: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये PCOD, PCOS, थायरॉइड सारख्या समस्या, आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं प्रचंड, वजन वाढणे, त्यांचे हेअर फॉल, चिडचिड होणे, ह्या सगळ्या समस्या होतात, आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये, आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित योग साधना करणे, त्याच्यामध्ये काही आसने, मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, सेतुबंधासन सारखे अनेक अशी आसने, शेकडोनी हजारोनी आसने आहेत, तर त्यातली काही अति महत्वाची जी आसने ती दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत, आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे.
1: गरजेचं आहे म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं, पुढेही जायचंच आहे काळाबरोबर, तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर आहे
1: सर. आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत, त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणाला तसं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे, आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे. खूप लहान वयात या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखीन मनावर पण वेगळे परिणाम होत असतात. सर, यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात, करिअर होणं खूप महत्वाचं असतं, मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच, वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना, आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन. मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना, तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना?
0: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की PCOD, PCOS आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत, 99% मुलींना हा आजार होतो, त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात, आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा, आणि आज जर बघितले तर बाहेर ह्याच्यासाठीच इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे.
1: खरं आहे.
0: तर ह्या समस्येवरती जर मात करायचं असेल मग लोक उगाच जसं आड मार्गाने जातात, मग त्यांना कुठेही योगा करायचा नसतो, त्यासाठी वेळ द्यायचा नसतो, ऍक्च्युअल वेळ नाही, बिझी शेड्यूल, काहीतरी करिअर अचीव करायचं, ते अचीव करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे. खरं तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे. कशी? तर महिलांना चूल, मूल हे सगळं सांभाळून, आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात, नोकरी व्यवसाय, चूल, मूल, नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचंय. तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची तर त्यांना मार्ग सापडतो, ज्यांना इच्छा नसते त्यांना कारणे सापडतात.
1: बरोबर आहे. इच्छा तिथे मार्ग, ही म्हण इथे अगदी लागू पडते. तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेन मी की बायका वर्किंग वुमन आहेत, आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, ऑफिसमधलं प्रेशर असतं, आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बास आता मला नाही काही करायचंय. तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी?
0: हा, तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना, तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय, तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस, शाळा, कॉलेज, ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी, मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत, अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 6:15 नंतर. तर असे कुठलेही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये, 1.5 तास, 1 तास, अगदी 1/2 तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे.
1: खरंय. सर, थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते, असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणालात की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे, पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार. तर वय कोणतंही असू दे, आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता, तर त्याविषयी काय सांगा?
0: अगदी बरोबर. केवळ योग करून भागत नाही, योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार, तर आहार कसा असायला हवा, तर आहार हा संतुलित आणि सात्विक.

0: घासायला हवा. जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो, जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं. बस सिंपल सोपं आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका.
1: क्या बात है.
0: थोडक्यात
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात. काय म्हणतात, प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा.
0: बरोबर आहे.
1: तर ती कंट्रोल करता यायला हवीत आपल्याला. काय सांगाल परत
0: त्यासाठी, जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे वडे मिसळ भजी याचं आकर्षण वाटतं, पण ह्याच मुली ज्या वेळेला योगाभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल.
1: काही उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खावं आणि काय खाऊ नये?
0: काय खावं, यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड जंक फूड हा प्रकारच नव्हता. एक 50-70-80 वर्ष पूर्वी, 100 वर्षापूर्वी तर ते चुलीवरची भाकरी भाजी पोळी भात हाच आहार आणि फळं भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
1: खरंय. म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते, दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
0: बरोबर आहे.
1: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं घरात बनवलेलं.
0: अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायरीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवतोय, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात. एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमर साठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल 5-स्टार असलं तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
1: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं. सर, मगाशी आपण बोलत होतो की इन्फर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते. त्याला कारणं अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारणं आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इन्फर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही. तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
0: तर इन्फर्टिलिटीसाठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू. तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली होती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगाल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगा अभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर. तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारणं आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारणं आहेत हे आजार रिव्हर्स होतात काही महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
1: सर, बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा. तर मला सांगा की या दिवसांमध्ये, या महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
0: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा. त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99 आकडा हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती रेग्युलर योगासने, प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. मग त्याच्यामध्ये काही प्राणायाम जसे कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहेत. पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात. कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात. मग

0: छोटे प्राणायाम तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
1: अच्छा, आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
0: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मर्कटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते
1: करू शकतात.
0: हो,
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात मैत्रिणीनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो, वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खरं तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
0: हा, त्यालाच इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे, तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
1: बदलत
0: असतात. तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे,

0: असं म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे. तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचा आहे. याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
1: बदलत
0: असतात. तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत.
1: खरं
0: हो.
1: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही.
0: पहिले इस्तेमाल करो विश्वास करो.
1: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत. पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
0: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
1: ओ
0: हो. मग त्याच्यातले काही निवडक आसने, ही जी आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी झाड माड डोंगर, जसं आपण पर्वतासन, पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर जेवढे पशु पक्षी प्राणी तेवढी आसने आहेत. तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही जी निवडक जी आसने आहेत
1: आणि मेनोपॉज मध्ये मला त्याचा अप्लाय करायचंय, तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नाही ते होतं.
0: 99% केसेसमध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात. तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
1: बर,
0: कोणत्याही स्टेजमध्ये आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 मध्ये सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून. हो, कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते 10 पीस वागा, तर होत नाही तसं. किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा. तुमच्या जवळपास कुठेही, पुन्हा एकदा तेच सांगेन, तज्ज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो, तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शन आहे का हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
1: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉज हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
0: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची, पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात, ताडासन, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, चलभासनचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत. त्याच्यातली सोपी सोपी आसने, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणतेही योगा केलेला नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते, सुधारणा नक्की होते आणि तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
1: सर, मेनोपॉज नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉज आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात, अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
0: तर थोडस उतरत्या वयामध्ये खांदे दुखी, ज्यामुळे आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे, मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतरत्या वयात नाही तर हे तरुण पणामध्ये सुद्धा कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये, तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
1: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ज्ञ मार्गदर्शक आले, त्याशिवाय काही हे पुढे जाऊ शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: मगाशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्या आहेत की खाली बसता येत नाही किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीच विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहेत?
0: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे. स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे पंजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसरण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
1: याचं सेटिंग साधारण किती करावं? एक समजा 60 वय असेल तर
0: हे द्यायला काही मर्यादा नाही आहे. 10-10 सेट, 2 सेट, 3 सेट, झेपतील तेवढे तुम्ही सुरुवात आधी सुरुवात कमीने करून हळूहळू वाढवायला हवं. काय म्हणतो, लोक जोश मी आकर होश हो देते. एखाद्या दिवस

0: कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.
1: बरोबर.
0: तर तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेपने करायला हवं, कमी आसने करून रेपिटेशन कमी करून मग हळूहळू ती वाढवायला हवी.
1: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत, आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत, योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
0: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितला तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
1: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात तसं की ती स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
0: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय, कारण ते आजार होतात, योगाने बरे होतात.
1: बरोबर आहे. थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
0: अगदी बरोबर.
1: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे, त्याविषयी सांगा.
0: आज जर बदलतं लाईफस्टाईल, जीवनशैली आणि आहार बघितला तर जे पूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत, जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर, हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एज मध्ये म्हणजे 20-25-30-35 कोणालाही होतोय. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरलायसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारण अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरलायसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल आणि शुगरची समस्या. तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी हा 120-130-140 डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे. आज 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
1: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
0: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर. ढोपर चांगले असतील तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम. पाठीच्या मणक्यासाठी ते सांगितले मकरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन. त्याच्या परत शलभासनचे 4 प्रकार आहेत, मर्कटासनचे 4 प्रकार आहेत, भुजंगासनचे 4 प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे त्यांनी करावा. असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे, अमुक आजार आहे, माझा अमुक वय इतका आहे, मला असा त्रास होतोय. तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते, नाही मला जरा बरं वाटलं ना की मी योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सरळ सांगतो तुम्ही योगा सुरू करा
1: म्हणजे आजार तुमच्याजवळ,
0: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
1: खरंय, खरंय, अगदीच खरं आहे. आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं, योगाचे फायदे सांगा.
0: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायला झालं ना तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितली तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात.
1: बर,
0: आजाराचं नाव घ्यायची
1: गरज
0: नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरलिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
1: बरोबर.
0: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून. तर त्याच्यावरतीच आम्ही सांगतो की बरे होतात.
1: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती, त्याविषयी सांगा.
0: अष्टांग, ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचं जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण

0: काय म्हणतो अधू. तसंच जर हे आठ अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय केवळ प्राणायाम करतोय तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही. तर या आठ स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा पाच पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये पाच पायऱ्या आहेत हा, ज्यामध्ये अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. ह्या पाच पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेलात कि तिथे परत पाच स्टेप आहेत. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिधान, मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी.
1: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल?
0: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावातच सगळं काही, प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
1: वा सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी त्याचेही काही प्रकार आहेत, त्याबद्दल सांगा.
0: प्राणायामचे मुख्य आठ प्रकार आहेत आणि सात रोगानुसार प्राणायाम आहेत.
1: बरं,
0: तर रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या आठ प्राणायामने कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे आठ मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सने टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का? तर नाही.
1: बर,
0: नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सने घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग दीर्घ श्वसन करणे, तहज आपल्या सिद्धासन सुखासन पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल खुर्चीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा, अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात.
1: बर,
0: फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत, पूर्ण बरे. करायची इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. तर ज्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका डीप ब्रीदिंग श्वास, तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता भस्त्रिका. त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्ज, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्ज द्यायचा आहे त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणते प्राणायाम घ्यायचे त्या आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर,
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे? भस्त्रिका डीप ब्रीदिंग तर किमान 5 मिनिटं.
1: ओके,
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही हे किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो, श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप. तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: सांगितलं
0: बघितली पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो? कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा केलात तर
1: नुकसान
0: होऊ शकतं. नाही होत झालेलं आहे. हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर, काही हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्यांनी जर कपालभाती कुठेतरी ऐकलं, कुठेतरी बघितलं आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने थोडस फास्ट केला, तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतं, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइड साठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम, हे 5 क्रियात्मक प्राणायाम आहेत. आणि त्यानंतर 3 शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम, ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून कान बंद करून आपण उच्चारण करतो भ्रामरी, आणि प्रणव ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले 8 मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काही ना हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम किंवा वेगळे घ्यायचे असतात. जसे पावसातून थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झालाय तरी अजून गर्मी प्रचंड आहे, तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोस कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली, शीतकारी आणि कर्णरोगांत, हे 7 रोगानुसार प्राणायाम आहेत. ज्यामध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात, आणि ह्याचं उलट सूर्यभेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात. हा, तर
1: हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ज्ञ डॉक्टर

0: पाहिजे, तज्ज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही दोन मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ह्या 5 स्टेप आहेत. ज्यामध्ये अहिंसा पहिलाच, अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर.
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी मात्रेला वगैरे ते मारून वगैरे खातात वगैरे तो प्रकार, ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा. हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा. शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक, एक तर जीवे मारणे ती हिंसा झालीच. त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे तीही हिंसाच आहे. एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असाल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य, सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्थेय, अस्थेय म्हणजे चोरी न करणे कोणत्याही प्रकारची. चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच. पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते, तर एखाद्याच्या आयडिया चोरतात.
1: कशाही प्रकारची चोरी नको.
0: एखाद्याची कॉपी पेस्टचा प्रकार चालू आहे आता, कॉपी करणे आणि पेस्ट करणे, तीही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य इथे जास्त सांगायची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये, साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई आहे असा असायला हवा. याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे, मग कोणत्याही प्रकारची असू शकते. म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात, जसं काही एखाद्या सीझनमध्ये एखादं समजा उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्या प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं नाणी जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस तर प्रत्येक माणूस एकदा तर आंघोळ नक्कीच करतोय, आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे. आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्याने, प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध
1: होईल.
0: आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामनीच होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष. संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केला तरी त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठेही मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना. पण जे आहे, जे मिळालेलं आहे, आपल्याला जे मिळालंय ना, ते इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलात तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलात तर संतोष व्हाल. तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय, स्व अध्याय, स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
1: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये
0: सगळं काही
1: भरपूर सार सामावलेलं आहे.
0: एवढं जरी पहिले 2 स्टेप यम, नियम पालन केलात आणि नंतर आसन, प्राणायाम केलात, ह्या 4 स्टेप केल्या तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
1: या बात आहे.
0: हो,
1: मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं
0: नाही,
1: सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
0: बरोबर
1: नाही का सर? खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल. आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया, जसं तुम्ही म्हणालात तसं. तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजेत, काय सांग?
0: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी, मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम, ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवीत.
1: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळं

0: त्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी, सगळ्यांनीच ह्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत, नाही का सर? सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक अशी करून दिली आहे, तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
1: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग, आणि त्याच्यामध्ये मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. नियम योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिणींसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे हिप जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं, प्रोचन शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार. माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचे ऑपरेशन सांगितलंय, ढोबऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलंय, किडनीचे क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर Grade 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधना ही 365 दिवसाची असते, रोज असते आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीनिशी स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
0: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
1: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे, किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे.
0: बर,
1: तर आहार कसा असावा? एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, तीन बार खाएगा वो रोगी, और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे तर खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं, जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराने आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळं टाकलं, आणि डस्टबिनमध्ये जेवढं टाकाल तेवढे तिची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा, आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू. उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर शक्य तितकं 10 पर्यंत झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत तर त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
0: मला असं वाटतं जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितलेत तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर उठणं, ह्या 3 गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
1: मैत्रिणींना हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःचं आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते, आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडला आणि संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
0: खरंय, मला असं वाटतं की सर खूप छान बोलले आहेत, पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेनी सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

0: माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: एकशे 3 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

चे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात

0: आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले. याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला, देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची ही ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
1: प्लास्टर ऑफ पेरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे. साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है.
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासात एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते

द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली आहे. त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचावकार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्य बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाराजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आला नाही तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

या प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरारजवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत

त्यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2,00,000 मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती,
1: उजाले उनकी यादों की। उजाले

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी समृद्धी शेंडमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारताच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांचं कार्य तर मोठं आहेच, पण त्यांचा स्वभावही शांत आणि संयमी होता. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून ज्यांनी देशाची धुरा सांभाळली आणि कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, असे पी व्ही नरसिंह राव, ज्यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानातील वंगारा या गावात झाला. पी व्ही नरसिंह राव म्हणजेच पामुला पार्थी व्यंकट नरसिंह राव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची, ज्ञानार्जन करण्याची खूप आवड होती. त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या. मराठी, तेलुगू, हिंदी, इंग्रजी यांसह अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. साहित्य, इतिहास आणि संस्कृती यात त्यांना विशेष रस होता. सन 1991 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचं होतं. देश आर्थिक संकटातून जात होता, परकीय चलनाचा साठा कमी झाला होता आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या बदलांची गरज होती. अशा वेळी पी व्ही नरसिंह राव यांनी पंतप्रधान पद स्वीकारले. त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती, पण त्यांनी धैर्यानं निर्णय घेतले. उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडले. उद्योग

0: व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण झाली. मित्रांनो, नरसिंह राव यांना अनेकदा आधुनिक भारताच्या आर्थिक बदलांचे शिल्पकार असं म्हटलं जातं. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पुढील अनेक वर्षे भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून आला. त्यांचा स्वभाव शांत होता, पण निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत मजबूत होती. त्यांच्या कार्यकाळात परराष्ट्र धोरणातही महत्त्वाचे बदल झाले. भारतानं अनेक देशांशी संबंध मजबूत केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रालाही त्यांनी महत्त्व दिलं. मित्रांनो, पी व्ही नरसिंह राव यांचं जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की शांतपणे, विचारपूर्वक आणि दूरदृष्टीनं घेतलेले निर्णयही इतिहास घडवू शकतात. म्हणूनच एक साधा, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून पी व्ही नरसिंह राव यांचं नाव भारतीय इतिहासात कायम आदरानं घेतलं जाईल. आपण ऐकत आहात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. मित्रांनो, आता ऐकूया जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध घेणारी मालिका वेध विश्वाचा. आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका वेदविश्वाचा या कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जून महिना म्हणजे पावसाची चाहूल, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि नव्या आशांचा महिना. यंदाचा जून महिना अनेक महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे चर्चेत राहिला आहे. चला तर मग त्यांचा आढावा घेऊया. सर्वप्रथम बोलूया मान्सून बद्दल. यंदा नैऋत्य मान्सूनच्या प्रवासात काहीसा विलंब झाला, मात्र गेल्या काही दिवसात मान्सूनने पुन्हा वेग घेत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात प्रगती केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगामाच्या पेरांना यांचा मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, या वर्षी उष्णतेनेही अनेक विक्रम मोडले. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले. काही भागांमध्ये शाळांच्या वेळा बदलाव्या लागल्या, तर काही ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली. हवामान बदलाचे परिणाम आता अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. विज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रातही भारताची वाटचाल वेगाने सुरू आहे. भारत आणि फ्रान्स यांनी नवउद्योग, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारत इनोव्हेटिव्ह 2026 या उपक्रमाला चालना दिली आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप्स आणि युवा संशोधकांना जागतिक स्तरावर नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते हा संदेश जगभर पोहोचला. भारताच्या पुढाकारातून सुरू झालेला हा दिवस आज जागतिक आरोग्य चळवळ बनला आहे. क्रीडा क्षेत्राकडे पाहिल्यास जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष सध्या फुटबॉल विश्वचषकाकडे लागले आहे. गट फेरीतील रोमांचक सामने सुरू असून अनेक बलाढ्य संघ बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. खेळाडूंची जिद्द आणि क्रीडा भावना युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. लाखो विद्यार्थी नव्या उत्साहाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. नवीन कौशल्ये आत्मसात करणे, डिजिटल शिक्षणाचा वापर करणे आणि स्वतःचा सर्वांगीण विकास घडवणे ही काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि प्रदूषण या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एक झाड, पाण्याची बचत आणि स्वच्छतेची सवय यामुळेही मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, जून महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा आणि प्रयत्न कधीही सोडायचे नसतात. जसा कोरड्या जमिनीवर पडणारा पहिला पावसाचा थेंब नवजीवन देतो,

0: तसाच सकारात्मक विचार आणि मेहनत आपल्याला यशाकडे घेऊन जाते। तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाच्या या मालेत आपण जून 2026 मधील काही महत्वाच्या घडामोडींचा वेध घेतला। मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते। पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि ऐकत रहा वेद विश्वाचा। धन्यवाद।
1: मित्रांनो, आताच आपण जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध घेणारी वेद विश्वाचाही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण देविका चौधरी हिच्यासोबत। आता ऐकूया करिअर मंत्र ही मालिका आपली मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत।
2: नमस्कार मित्रांनो, मी सन्मती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या करिअर मंत्र मालेत। आपल्या सगळ्या तरुण पिढीसाठी करिअर हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि आज त्याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दक्षता घारोडे मॅडम। या सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी एमटेक इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी प्राप्त केली असून सध्या त्या मल्टीबँड अँटेना डिझाईन या विषयात PhD संशोधन करत आहेत। अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे। मॅडम नमस्कार, नागपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: मॅडम, आपल्या या चर्चेची सुरुवात करताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की आजच्या तरुणांसाठी योग्य करिअर निवडणं हे किती महत्वाचं आहे आणि ते निवडत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची आणि क्षमतेची जाणीव कशी करून घ्यावी?
3: नक्कीच, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। सर्वप्रथम स्वतःची योग्यता ही ओळखून घेणं फार महत्वाचं आहे। तर ते आपण कसं करतो की विविध शालेय प्रकल्प असतात, स्पर्धा असतात, त्यात आपण भाग घेऊन बघावा आणि त्यातून आपल्याला कळतं की आपली रुची कशात आहे आणि आपल्याला काय जमतं।
2: बरोबर।
3: आणि त्याशिवाय ते करता करता आपण आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग आपण आपला निर्णय घ्यावा की करिअर कसं निवडावं। आणि विशेषतः आपले मित्रमैत्रिणी, आजूबाजूचे आपल्याला खूप सांगायचा प्रयत्न करतात की हे चालू आहे, आता यात जा, पण असं न करता एक स्वतःचा वेळ घ्यावा आणि आपली रुची आणि आपल्याला जे जमतं त्यातच आपण जावं की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्यात काम करताना छान वाटेल। ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपलं करिअर निवडावं।
2: बरोबर। करिअर निवडत असताना म्हणजे आता कॉलेज झालं आणि आपली डिग्री मिळाल्यानंतर सगळेच विद्यार्थी जॉबकडे आपलं लक्ष केंद्रित करतात, तर एखादा जॉब निवडत असताना फक्त जास्ती पगार जिथे मिळतो असं क्षेत्र निवडणं योग्य आहे का, की जसं तुम्ही म्हणालात आपल्या रुची आणि आवडीनुसारच पुढे जावं? कारण की कुठल्याही क्षेत्रात पगार मिळणं हा एक खूप मोठा त्यातला पॉइंट असतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: हो, आजच्या युगाला म्हणजे तरुण पिढीला ना पगार फार महत्वाचा वाटतो। त्यांना असं वाटतं की पगार जास्त आहे म्हणजे तिथे मला जायला पाहिजे, पण तसं न करता आपण काय करावं, जेव्हा आपण शिकतच आहे ना तेव्हा आपल्याला एक विकल्प असतो इंटर्नशिप।
2: हो,
3: तर ही इंटर्नशिप फार महत्वाची असते, ती सगळ्यांनी करावी आणि फक्त एक नाही तर 3-4 या इंटर्नशिप्स कराव्या। त्यातली एक इंटर्नशिप मोठी असते जी की 6 महिन्याची असते अभियांत्रिकीच्या मुलांना आणि बाकी इंटर्नशिप्स तुम्ही 15 दिवस 1 महिना असं करून बघाव्या। आणि त्या व्यतिरिक्त विविध प्रकल्प आणि स्पर्धा किंवा नेतृत्व यातही आपण स्वतःला आजमावून बघावं आणि त्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला एक्झॅक्टली काय जमणार आहे।
2: बरोबर।
3: कशात आपल्याला छान वाटत आहे, एक्सपर्टीज कशात आहे आणि त्यानंतर आपण आपलं करिअर निवडावं। आणि जरुरी नाही आहे की तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात जावे, तुम्ही एखादे उद्योजक बनायला जर पात्र असाल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कळतं आणि तो क्षेत्र सुद्धा तुम्ही निवडू शकता।
2: बरोबर। जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्यांनी इंटर्नशिप्स कराव्या, म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच किंवा डिग्री झाल्यावर सगळ्यांनी इंटर्नशिप ही एकदा अनुभवून पाहावी, तर कोणती इंटर्नशिप करावी किंवा त्याकडे कसं बघावं याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन केलं तर?
3: हो,

0: इंटर्नशिप या भरपूर प्रकारांच्या असतात. जसं आता मी इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात आहे तर आम्ही वळतो इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे काही आहे. पण या व्यतिरिक्तही जे ज्याही कॉलेजमध्ये तुम्ही आहे तिथे तुम्हाला मॅनेजमेंट किंवा अजून वेगळे एखादी ईव्हीची कंपनी, कुठे गाड्या मॅन्युफॅक्चर होत आहे ती कंपनी, जिथे तुम्हाला असं वाटत आहे मी माझं योगदान देऊ शकतो बरोबर, ती तुम्ही निवडू शकता. आणि जे फील्ड इंटर्नशिपचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते कोणी तुम्हाला लादत नाही, तिथे तुम्हाला खूप सारे विकल्प असतात. तर तिथे तुम्ही थोडंसं तुमच्या सिनियर्सचं, तुमचे जे जर भाऊ बहीण या क्षेत्रात आहे त्यांचं मार्गदर्शन आणि तुम्हाला जे शिक्षक फर्स्ट इयर पासून ओळखतात ह्या तिघांचं मार्गदर्शन घेऊन मग इंटर्नशिप निवडली की ती तुम्हाला सोपी जाते तुमचं करिअर पुढे निवडण्यात.
1: अगदी बरोबर. जसं आता इंटर्नशिप झाली किंवा पुढचं करिअर आणि जॉब आपण निवडतो तेव्हा तुमच्या मते विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं त्यांच्या पालकांबरोबर एक कसं कम्युनिकेशन आपण ज्याला म्हणतो कसं असायला हवं आणि त्या दोघांमध्ये कशी अंडरस्टँडिंग हवी?
0: हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जे आपण आजकाल म्हणतो ना की जेन झी हे वेगळं युग आलेलं आहे, तर कसं आहे की मोबाईल हा सतत मुलांसोबत असतो आणि भरपूर पालकांसोबतही असतो. तर या मोबाईलने काय केलेलं आहे, पालक आणि विद्यार्थी यांच्यातला संवाद संपवलेला आहे. तर आम्ही जितकं पाहतो, आम्ही जितके पेरेंट्स टीचर मीटिंग्स घेतो, आम्ही प्रत्येकांना हेच सांगतो की तुम्ही थोडासा आपला मोबाईल आणि मुलांचाही मोबाईल साईडला ठेवून प्रत्येक दिवशी संवाद साधणं हा गरजेचा आहे. आणि एकमेकांशी शेअर केलं पाहिजे की तुम्हाला काय अडचणी जात आहे किंवा मला काय प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर केले पाहिजे, जेणेकरून दोन्ही दोघांनाही एक फिलिंग असते की तू मला समजू शकत नाही, मी तुम्हाला समजू शकत नाही आहे, अशाने दुरावा निर्माण होतो आणि नंतर नंतर मुलं काय होतात, दूर होत जातात आणि मग ते ऐकेनाशे होऊन जातात. तर हा जो प्रयत्न आहे ना, आपण मुलं पूर्णपणे आपल्या मित्रमैत्रिणींकडे वळायच्या आधीच हा प्रयत्न करायचा. एकदा का ते त्यांच्याकडे वळले ना की मग त्यांना आपल्याकडे वळवायला थोडं कठीण होतं. आणि ही जी परफेक्ट स्टेज असते ना, हे एक मुलं आठवी नववीत असतात तेव्हापासूनच लक्ष द्यायला पाहिजे. एकदा मोठे होऊन आपण त्यांच्यामध्ये खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन नाही आणू शकत.
1: बरोबर बरोबर. याच विषयावरून दुसऱ्या वाटेकडे मी नेते की करिअर निवडताना ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा किंवा संधी असतात किंवा त्यांनी ज्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: हो नक्कीच. आता कसं आहे, इंटरनेटच्या युगात तसं ग्रामीण आणि शहरी भाग असा काही राहिलेला नाहीये. सगळं काही सगळ्या मुलांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर ग्रामीण भागाचे मुलं सुद्धा जर काही तुम्हाला तिथे तुमच्या गावात नाही आहे तर तुम्ही इंटरनेटवर बघून शिकू शकता. तुम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर, फार्मसी, शैक्षणिक, उद्योगिक हे सगळं निवडू शकता. आणि अजून एक मी सांगू इच्छिते की जसा आपला कृषी प्रधान देश आहे तर आम्ही खूप सारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असं बनवत असतो आणि शिकवत असतो. तर आजकालच्या मुलांना जर तुमच्याकडे शेती आहे तर बरेचसे मुलं काय करतात की शेती सोडून दुसरीकडे वळतात. पण मला असं वाटतं की जे शेत तुमच्याकडे आहे, जमिनीला आपण आपली आई मानतो, तर तुम्ही थोडंसं शिकून तर स्मार्ट फार्मिंग हा एक खूप महत्वाचा विकल्प आलेला आहे. ते आपण वापरायचं आणि आपली शेती आपण कशी चांगली करू शकतो जे की बाकी देश करत आहे. तर एवढा मोठा कृषी प्रधान देश आहे आणि ग्रामीण भागाच्या मुलांना जर हे होऊ शकत असेल पॉसिबल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण त्यांना शेतीबद्दलही माहिती आहे आणि दुसरा काही कोर्स करून अजून त्यांना टेक्निकल गॅजेट्स, शेती सुधारण्याच्या पद्धती ह्यात काही कळत असेल तर आपल्याला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल.
1: बरोबर. तुम्ही फार नवीन आणि वेगळी माहिती दिली जी नक्कीच सगळ्यांना कामात येईल. यानंतर जसं तुम्ही म्हणालात की करिअर निवडताना किंवा आपण इंटर्नशिप्स करतो, करिअर निवडतो, जॉब इंटरव्ह्यूज देतो, तर या सगळ्या गोष्टी करताना कॉलेज सोबतच ज्या स्पर्धा परीक्षा असतात, नेट, सेट किंवा सीयूईटी कुठल्याही, त्यासाठी

0: कशी तयारी करायला हवी आणि ती कधीपासून सुरू करायला हवी याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा.
1: हो, प्रत्येकाच्या आयुष्यात जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचं विजन येणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे एक दृष्टिकोन आपला हवा. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, बरेचशा मुलांना आपण बघतो की त्यांना काही गायडन्सच नसतं, घरी पण कोणी असं सांगणारं नसतं, ते जेवढं त्यांना माहिती आहे त्याप्रमाणे करत राहतात. पण सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्यायचं की जो कोणी व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, थोडंसं गायडन्स हे नक्कीच घ्यावं. कशा पद्धतीने तयारी करावी आणि कोणते विषय हे महत्वाचे असतात, हे जितक्या लवकर होईल ना 6वी 7वी 8वी पासून, ते आपण तितक्या इंटेन्स पद्धतीने स्टडी अभ्यास करायला पाहिजे त्याचा, तर त्याचा आपल्याला फार फायदा होतो. नाही तर आजकालची मुलं काय करतात, बस वाचतात, परीक्षा देतात आणि संपवून टाकतात. तर हे जस्ट असं संपवून टाकणं, हा ऍटिट्यूड थोडासा बाजूला ठेवावा लागेल आणि आपण सगळं कसं आपल्या सोबत घेऊन चालू त्या दृष्टिकोनाने विचार केला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून राहणं आणि तिथे परफॉर्म करणं हे इझी जाईल.
0: अगदी बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की स्पर्धा परीक्षांची तयारी पण खूप आधीपासून पण सुरू करायला हवी, तर त्याचबरोबर जी विद्यार्थ्यांमध्ये काही कौशल्य असायला हवीत किंवा आपण ज्याला म्हणतो काही प्रॅक्टिकल नॉलेज किंवा टॅलेंट्स असायला हवेत जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्याची मदत होते, तर आता इतक्या स्पर्धा असलेल्या काळात त्याबद्दल तुम्ही मुलांना काय मार्गदर्शन द्याल?
1: नक्कीच, स्पर्धा तर आता इतकी जास्त आहे की तुम्ही एवढेशे तुमच्या जागेवरून बाजूला सरकले की तिथे 10 लोक तयार असणार, तर तिथे तुम्हाला विचारल्या जाणार नाही की का बाबा तू बाजूला होऊन राहिला. तर त्यासाठी वेगळे वेगळे कौशल्य असतात, ते तुम्हाला माहीत असणं, तुमच्यामध्ये ते असणं खूप महत्वाचं आहे. तर आपलं टेक्निकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल नॉलेज हे तर असणं गरजेचंच आहे आणि फक्त थिअरटिकल म्हणजे पुस्तकी ज्ञान न घेता तुम्हाला ते कसं वापरायचं आहे एखाद्या वस्तूवर, एखादी नवीन वस्तू कशी डेव्हलप करायची आहे ती पण पाहिजे. आणि त्याशिवाय संवाद, कम्युनिकेशन स्किल्स हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे, कारण तुमचं काम हे नंतर बघितलं जाईल पण तुम्हाला कोणत्या नोकरीमध्ये निवडायच्या आधी किंवा तुम्हाला काही उद्योजक बनायच्या आधी तुमचे नेतृत्व किती आहे ते बघितलं जाईल. तुम्ही कोणाशी कसे बोलता, तुम्ही एखाद्या क्लायंटला कसे कन्व्हिन्स करता, त्यासाठी तुम्हाला संवाद कौशल्य घेणं हे खूपच महत्वाचं आहे. आणि जर का तुमच्याजवळ ते नसेल तर ह्यावर आपण काम करू शकतो आणि कोणताही मुलगा किंवा मुलगी मागे नाही राहणार अशी ट्रेनिंग आपण त्यांना देऊ शकतो.
0: बरोबर, अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे किंवा बाकी कुठली पण कौशल्य ही सगळ्यात महत्वाची असतात करिअरकडे वळताना, याच्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं होतं की आत्ताच्या मुलांसाठी किंवा आत्ताच्या तरुण पिढीसाठी सगळ्यात मोठा कुठला आपण ज्याला म्हणतो एक प्रॉब्लेम असेल तो म्हणजे सोशल मीडिया किंवा वाढणारं AI. तर या गोष्टींच्या सोबत मुलांनी कसं किंवा या गोष्टींमुळे त्यांचं ज्याला आजकाल सगळे डिस्ट्रॅक्शन असं म्हणून एक पॉप्युलर टर्म झाली होती, तर या सगळ्या गोष्टींपासून डिस्ट्रॅक्ट होऊ नये यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1: हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या पिढीसाठी. योगायोगाने आम्ही ना म्हणजे माझं संशोधन सुद्धा अँटेना डिझाईन मध्ये आहे आणि ते मोबाईलचेच अँटेनाज आहेत. तर मी असं मुलांना सांगते की हा जो डिव्हाइस आहे ना मोबाईल, हा आपण वापरतो, हा दिसायला खूप आपल्यासाठी कामाचा आहे, तो नक्की सगळ्यांकडे असावा, पण आपण जितकं त्याला वापरतो ना त्यामध्ये जे अँटेनाज असतात ते आपल्याला धोकादायक सुद्धा आहे. खूप वेळ आपण वापरला की आपल्यालाच आपली अशी चिडचिड व्हायला लागते, ती मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपल्या शरीरात जे पाणी आहे ना, आपल्या ब्रेनमध्ये एक वेगळ्या प्रकारचं लिक्विड असतं आणि बॉडी टिश्यूज हे सगळे ते रेज ऑब्झॉर्ब करतात आणि मुलांना ते कळत नाही मग आपण एक्झॅक्टली काय करत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात सगळं काही एका लिमिटेड टाइम करता आहे.
0: बरोबर,
1: पण मोबाईल ही अशी

0: वस्तू आहे की तो ती तुम्ही एकदा हातात घेतली ना की कोणीच सांगू शकणार नाही की ती तुम्ही कधी सोडाल. ही अनलिमिटेड टाइमसाठी तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला ठरवायचं आहे की तो किती वेळ घ्यावा आणि तुम्ही तो घेतल्यावर तो कशासाठी वापरावा. तुमचं ज्ञान वाढवायला तो नक्कीच वापरला पाहिजे. आणि सोशल मीडियासाठी तुम्ही जितक्या दूर राहाल ना सोशल मीडियापासून तितकं चांगलं आहे. सोशल मीडिया म्हणजे सत्य नाही आहे, ते फार तर फार प्रमाणात फेकच असतं हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि ह्याचा उपयोग तुमचं ज्ञान वाढवण्याकरता जर तुम्ही करत असाल तर ते अतिशय चांगलं आहे. त्यापेक्षा चांगलं अजून काहीही नाही आहे.
1: बरोबर. जसं आपण आता सोशल मीडियाबद्दल बोललो आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल बोललो, या सगळ्याला घेऊन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की मानसिक आरोग्य. म्हणजे सोशल मीडियामुळे असो किंवा बाकी या स्पर्धेच्या काळात असो, विद्यार्थ्यांच्या किंवा युवा पिढीच्या सगळ्यात युवा पिढीला सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो आहे मानसिक आरोग्याचा. तर आपलं करिअर निवडताना किंवा या क्षेत्रात वळताना मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि त्याकडे कसं लक्ष द्यावं याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक आरोग्य हा खरं म्हणजे सगळ्यांसाठीच महत्वाचा प्रश्न आहे आता.
1: बरोबर.
0: तर सुरुवातीला आपण जे म्हटलं की करिअर कसं निवडावं, तिथपासूनच आणि शाळकरी मुलांपासूनही हे चालू होतं की तुम्ही जे करत आहे ना त्याचा ताण घेऊ नका. सगळं काही शक्य आहे या जगात, फक्त तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोपी आणि शक्य होतील. तर त्यासाठी तुमचं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही बाहेर जा, थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे. तुम्ही थोडंसं चालफिर करा, एकमेकांशी बोला आणि काही ताण असेल तो शेअर करा. कारण मोबाईलमध्ये सतत गुरफटून राहणं म्हणजे काय आहे की आपल्याला इच्छाच नाही होत कोणाशी बोलायची. मनातल्या मनात ठेवून काय होतं की गोष्टी विकोपास जातात आणि बाजूच्याला कधी कधी कळत पण नाही की स्टुडंट म्हणजे आपले विद्यार्थी किती ताणात आहे किंवा एखादा नोकरी करणारा व्यक्ती किती ताणात आहे. तर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे आणि एक्झरसाइज हा खूप महत्वाचा आहे तुमचा ताण कमी करण्यासाठी.
1: बरोबर. याच विषयाला घेऊन जसं करिअर निवडताना किंवा निवडल्यानंतर त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याला धरून आणि आपल्या शारीरिक आरोग्याला धरून कुठल्या सवयी आपण आपल्या रोजच्या दिनचर्येत रुजवायला हव्या याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: सगळ्यात पहिली गोष्ट मानसिक आरोग्यासाठी मी सांगते की वाचन हे खूप महत्वाचं आहे. शाळकरी मुलं आणि कॉलेजमध्ये आणि इवन त्याहूनही मोठे जे असतील, आजकाल आपण बघतो, आम्ही एक शिक्षक म्हणून बघतो की वाचन हे खूप कमी झालेलं आहे. आम्ही काही दिलं मुलांना तर ते सरळ मोबाईल उचलतात आणि बघायला लागतात. आम्ही वारंवार मुलांना सांगतो की मोबाईल बाजूला ठेवा आणि पुस्तक हे फार महत्वाचं आहे. रीडिंग ही खूप मोठी एक्सरसाइज आहे तुमच्या मेंदूला एक चालना देण्यासाठी.
1: हो.
0: तुम्ही कारण ते वाचता, ते प्रोसेस करता, ही एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. तर हे जे सगळे मुलं विसरायला लागले आहे हे वापस आपण आणायला पाहिजे. शाळेत आपण भरपूर लायब्ररीज ठेवतो, इवन कॉलेजमध्ये आपण एक कंपल्सरी पिरियड देतो, लायब्ररी पिरियड. कंपल्सरीली त्यांनी लायब्ररीमध्ये जाऊन वाचायला पाहिजे, हे त्यासाठीच आहे.
1: हो.
0: त्यांची तब्येत थोडीशी एक तास हे मोबाईलपासून दूर राहून कशी त्यांच्या मेंदूला चालना मिळायला पाहिजे त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहे. जितकं होईल आपण तितकं करतो, पण शेवटी काय आहे, मुलांनी किती ती गोष्ट समजून घेणे हे आपल्या हातात नसतं. कारण ते आपल्यासोबत अगदी 4 तास वगैरे असतात, त्यानंतर त्यांना ठरवायचं आहे की त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी.
1: बरोबर. आपल्या या चर्चेच्या शेवटाकडे जाताना मला असं विचारायचं आहे की आजची तरुण पिढी आणि आजची युवा पिढी यांना तुम्ही कुठला एक मौल्याचा असा संदेश द्याल जेणेकरून तो त्यांच्या आयुष्यभर उपयोगी ठरेल?
0: हो, माझ्याकडे खूपच महत्वाचा संदेश आजच्या युवा पिढीसाठी आहे की प्रत्येकच विद्यार्थ्यामध्ये काही ना काही अमूल्य हे असतंच. तू काही कामाचा नाही आहे किंवा तुला काही येत नाही असं कितीही तुम्हाला कोणीही काहीही म्हटलं तरी तुम्हाला तुमच्यातली चांगली गोष्ट ओळखायची आहे आणि ती नक्कीच आहे. आणि अशक्य हे काहीही नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते की

0: मला सुरुवातीला माझं संशोधन खूपच कठीण वाटायचं, पण जेव्हा आपण करतो आणि आपले शिक्षक आपल्या सोबत असतात, आपण त्यांचं जसं जसं ऐकत जातो ना, तशी तशी गोष्ट सोपी होत जाते आणि आपण असं त्या प्रवाहासोबत खूप रेझिस्टन्स न दाखवता पोहत गेलो ना, तर आपले मार्ग हळूहळू क्लिअर होतात, ते सोपे होत जातात. हे नेहमी लक्ष ठेवायचं आणि कितीही अपयश आलं तरीही खचून न जाता मार्ग काढायचाच. यश आणि अपयश हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. जो यशस्वी आहे तो आपल्याला दिसतो, पण तो असाच यशस्वी नाही झालेला आहे. त्याच्या मागे खूप सारे प्रयत्न आणि अपयश आहे जे आपल्याला दिस नाही, पण हे सगळं असतं. अगदी नव्याने सुरुवात करायची गरज पडली ना तरीही करा, पण तुम्ही कधीही स्वतःचं धीर सोडू नका आणि सतत स्वतःला अपडेट करणं, इव्हन सॉफ्टवेअर अपडेट होत राहतात तर स्वतःला अपडेट करणं विसरू नका, तरच तुम्ही काळाच्या गतीने त्याच्यासोबत चालू शकता. एवढाच माझा संदेश आहे.
1: वा, अगदी बरोबर. हा सगळ्यात मौल्याचा आणि सगळ्यात महत्वाचा संदेश होता. मॅडम, खूप खूप धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ काढून आज इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. मला खात्री आहे की आमचा जो युवा श्रोता वर्ग आहे त्यांना आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असतील. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण सन्मती अडावतकर हिच्यासोबत करिअर मंत्र ही मालिका ऐकली. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते.

0: देशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत असल्याचं नमूद केलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि अहमदाबादच्या जागतिक योगासन स्पर्धेविषयी त्यांनी चर्चा केली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रातील नांदेडच्या बहादूरपुरा गावातील पेठकर कुटुंबाचा अभिमानास्पद उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की या कुटुंबाने घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत असून विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं असं सांगून पंतप्रधानांनी आसाममधील हरगिला या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनाच्या प्रवासाचा उल्लेख केला. नागालँडची नागालँड बेबी लीग आणि नागालँड विमेन फुटसाला लीग या उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नालंदा विद्यापीठाचा शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा जिवंत करण्याचा उपक्रम, दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे नवे अभ्यासक्रम ब्रह्मकमळ डोमिनिकाना हे अभियान, मेघालयातले रूट ब्रिज आणि मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथं प्लास्टिक कचरा हटविणाऱ्या बहिणींच्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. मोदी यांना इतर देशाकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. पोलिओ लस देण्याकरिता ठिकठिकाणी बूथ उभारले असून ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसंच संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर पर्यवेक्षकांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी लकडगंज झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरीनगर इथं करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर नीताकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून पोलिओमुक्त भारताचा संकल्प यावेळी करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे लसींना येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी 150 मोबाईल टीम्स कार्यरत असून प्रवासात असलेली मुलंही लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून 34 फिरती पथकही सज्ज करण्यात आली होती. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. तर वाशिम जिल्ह्यातील 996 बूथवर 2,474 कर्मचाऱ्यांच्या मार्फत 5 वर्षांखालील 1,05,93 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं नियोजन करण्यात आलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेने सादर केलेला 2026-27 या आर्थिक वर्षाचा 6,202,48,00,000 अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून यात सामान्य नागपूरकरांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे अशी टीका माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. स्वतःची उत्पन्न साधने निर्माण करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शहराच्या तिजोरीत खडखडाट असताना डक्टिंग पॉलिसी सारख्या घोषणा केवळ मलमपट्टी करण्याचे काम करत आहेत असं डॉ राऊत म्हणाले. गेल्या काही वर्षांत शहरातील रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेची जी दुरवस्था झाली आहे त्यावर या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून काही योजना पुढे केल्या जात आहेत असा आरोप डॉ राऊत यांनी केला. समृद्धी महामार्गाने चंद्रपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH 34 BF 1346 ने एका ट्रकला मागच्या बाजूला

ने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कारमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. जीवने कुटुंबातील भास्कर, रमेश, लता, आरती आणि त्रिषा अशी मृतांची नावे असून लोकेशन क्रमांक 105 नांदगाव आणि चांदूर रेल्वेच्या दरम्यान आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातील सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ सामुद्री धुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवैत आणि बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्द इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा महाराष्ट्रात 46 तालुक्यात सुरू आहे. विविध टप्प्यात शेतकऱ्यांसाठी काम करत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ उद्या मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. फडणवीस यांनी 23 मार्च 2025 रोजी फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात 351 तालुक्यात विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ग्रामविकासमधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यांसाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्र विविध टप्प्यावर कार्यवाही सुरू आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसानं दखल दिलेली आहे. मागील 24 तासांत यवतमाळ इथं 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नागपुरातील भिवापूर इथं 59, बुलडाण्यात मेहकर इथं 54.1 तर अकोल्यात 50.8 दशांश मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आज वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उद्या अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काही तासांत विदर्भातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. नांदगाव चांदूर रेल्वे दरम्यान समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 प्रवाशांचा मृत्यू आणि आज वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गाने के साथ ही संध्या रंजन कार्यक्रम अब समाप्त होता है।

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं का नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं.

0: याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणत बना, सतर्क रहा.

0: आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन। आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू। भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं। परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं। त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलं। त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली। त्याबाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद।
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली। समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला।
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है। अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के, बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है।
0: विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं। ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते

असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचंही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

0: शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बावनदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेट DTH तसंच DRM वर प्रसारित केलं जात आहे. अस्मिता वाहिनीवरचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केले जात आहेत. 7:11:50 झालेली आहेत.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा. आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
7: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
7: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात.

0: शुद्ध हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12

0: वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.

0: निसर्गाकडे सजगतेनं पाहिलं की समाजामध्ये सुयोग्य त्याचबरोबर विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनही निर्माण करता येतो याचा वस्तुपाठ आसाममधल्या महिलांनी घालून दिला. हरगिला पक्षाची कहाणी आपणही जाणून घेऊया.
1: असम में एक पक्षी पाया जाता है, उस पक्षी का नाम है हरगिला. हरगिला एक दुर्लभ पक्षी है. ये प्रकृति को स्वच्छ रखने में अहम भूमिका निभाता है, लेकिन असम के कुछ इलाकों में लंबे समय तक इसे अशुभ माना जाता था. लोग इसे अपने आसपास देखना पसंद नहीं करते थे. कई बार उन पेड़ों को भी काट दिया जाता था जिन पर हरगिला के घोंसले बने होते थे. सोचिए, एक ऐसा पक्षी जो पर्यावरण की सफाई में मदद करता है, वही हरगिला लोगों के डर का शिकार बन गया था. इसी दौरान जीव वैज्ञानिक पूर्णिमा देवी बर्मन ने ये सब देखा. उन्होंने लोगों के मन में बैठी गलत धारणा को बदलने का संकल्प लिया. उन्होंने महिलाओं से बात की, उन्होंने लोगों को विज्ञान के आधार पर समझाया. धीरे धीरे महिलाएं इस अभियान से जुड़ने लगी. फिर एक बड़ा बदलाव शुरू हुआ. जिस पक्षी को कभी अशुभ मानकर भगाया जाता था, वही गांवों की पहचान बनने लगा. हजारों ग्रामीण महिलाएं हरगिला को बचाने के लिए आगे आई. आज उन्हें हरगिला आर्मी के नाम से जाना जाता है. इन महिलाओं ने समाज के साथ संघर्ष भी किया, समाज को समझाने के लिए दिन रात काम किया और अंधविश्वास को पीछे छोड़ करके रहे. उन्होंने दिखाया है, जब सही जानकारी पहुंचाई जाती है तो वर्षों पुरानी सोच भी बदल सकती है.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांपासून परदेशात भारतीय संस्कृतीविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. आपलं संगीत अध्यात्म लोकांना आकर्षित करत आहे. डॉमिनिक रिपब्लिकमध्ये सुरू असलेल्या वैदिक मंत्राच्या वर्गाविषयी आज प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. यंदा बऱ्याच भागामध्ये मोसमी पावसाची कृपादृष्टी अद्याप झालेली नाही, त्यामुळे भविष्यातलं संभाव्य पाणी टंचाईचं संकट टाळण्यासाठी सर्वांनी मिळून लोकचळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये पाण्याचा काटकसरीनं वापर तसंच जलशेती म्हणजेच पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवला गेला पाहिजे यासाठी प्रत्येकानं कॅच द रेन उपक्रमामध्ये सक्रिय होण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आज केलं. श्रोते हो, आपला वृत्त विशेषा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

विजयी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे. या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी, INS संशोधक मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे. मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा

पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंग बद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक

वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वराच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा 2 रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही

पाच ते बारा वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे। बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते। याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती। 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात। या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत। या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे। मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे, त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग। कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल। मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं। यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात। या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं, यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात। त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो। नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी आहे। मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो। असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात। मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे। रोज नवीन संशोधन होतंय, नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे। या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची। नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत। आपलं 1000 वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे। 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती। नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे। शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे। यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं। दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते। नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे। यात भाग घेणारे जवळपास 100 विद्यार्थी इतर देशांमधून आले होते। एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे। यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो। देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन। मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे। दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे। यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल। तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल। या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो।

मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्म कमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशा वेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे.

तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 हून अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे.

गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगा.

तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब अन थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

Sí, eso.

ਕਾਲਾ ਗਰਦਾ ਉਡਾ ਦੀ ਹੈ। ਅਰੇ ਗਰਦਾ ਉਡਾ ਦੀ ਹੈ।